क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 11 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. थोडं वाचावं पण कृतीत आणावं, खूप समजून घ्यावं, ज्ञान संपादन करावं असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचं व्यसनच आहे. आफू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी आफू पचनी पडली की कैफ येत नाही, म्हणून तो आणखीन आफू कैफ येईपर्यंत खातो. असं होता होता अधिकाधिक आफू पचनी पडत जाते आणि शेवटी इतकी आफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचं असंच आहे. म्हणून थोडंच वाचून समजून घ्यावं आणि ते कृतीत आणावं, नाहीतर जन्मभर ज्ञान संपादण्यामध्ये वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणानं पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला 25 ते 30 मिनिटं पुरेसे होतात, पण जेवलेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसतं वाचतच बसू नये, थोडंच वाचावं पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनानं किंवा विषय समजावून घेण्यानं प्रगती होत नाही, ते कृतीत आणण्यानं प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा ते कृतीत आणण्यावर भर असावा. आपलं आकुंचित मन विशाल करणं, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणं, हेच खऱ्या वेदांताचं मर्म आहे. नुसत्या विचारानं तत्वज्ञान निश्चित होणार नाही, त्यासाठी साधना करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका, स्वतःला सुधारा की त्या मानानं जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारलं नाहीच. वस्तू ही सुखाचं साधन आहे, आपण भ्रमानं तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या सहाय्यानं सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळतं किंवा नाही म्हणून काळजी आणि मग दुःख होतं. कर्म करत असताना फळाकडे चित्त लागल्यामुळं कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होतं. कर्म संपून फळ मिळालं नाही तर दुःख होतं आणि फळ मिळालंच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होतं. सारांश काय? अथपासून इथपर्यंत दुःखच पदरात पडतं. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाच मनाला समाधान प्राप्त होतं. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असं सर्व संतांचं सांगणं आहे.

0: अधिक वाचू नका, जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

अहो चित्तच विठ्ठल झाल्यावर आता दुसरा विठ्ठल कुठला? संत तुकारामाने हे सत्य विठूस होऊन अनुभवले. ईश्वर निष्ठांच्या मांदी आळीत विठ्ठलाशी पार चित्तरूप सोयरीक जडवली. विठ्ठलाशिवाय दुसरे नाम तरी कसे उच्चारणार, कारण जिव्हेच्या माथ्यावरही विठ्ठलाचेच अधिष्ठान. जे चंचल मन जीवनाची रेवडी उडवतं ते मनच विठ्ठलाचे ध्यान झाले असे संत तुकया म्हणतायत. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

अर्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 131 दशक 9 समास 4 जाणपण निरूपण नाम समास। ज्याला विद्या नाही तो करंटा, विद्या असेल तो भाग्यवान, हे तर लोकात पाहिलं तर प्रत्यक्ष दिसतं। आपली विद्या शिकली नाही तर काय भीक मागणार का, असं सर्वत्र वडील आपल्या मुलांना सांगताना दिसतात असं आपण प्रत्यक्ष पाहतो। कधी कधी वडील भाऊ करंटा निघतो आणि धाकटा भाऊ समर्थ होतो, का? कारण विद्येने तो मोठा असतो म्हणून। विद्या

नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कौशल्य नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. हे सगळं जिथे असतं तिथे वैभवात काही कमी पडत नाही. वैभव नाहीसं झालं की दुर्दैव पाठीशी लागतं. एखाद्या ठिकाणी वडील समर्थ तर धाकटा भिकारी असं आढळतं, कारण वडिलांसारखा व्याप वाढवता आला नाही म्हणून असं होतं. जशी विद्या तशी त्याची मजल, जसा व्याप तसं वैभव. सामर्थ्यानुसार लोक वर्तन करतात. विद्या नसेल, वैभव नसेल, तिथे निर्मळपणा कसा असेल? करंटेपणामुळे वाईट, गलिच्छ आणि विकारीपणा मागे लागतो. पशुपक्षी गुणवंत असले तरी त्याच्यावरती समर्थ लोक कृपा करतात, पण गुण नसताना प्राणीमात्रांचे जीवन व्यर्थ आहे. गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, त्यामुळे उत्तम गुण हे भाग्याचं लक्षण असतं. लक्षण चांगलं नसेल तर अवलक्षण होतं. लोकांमध्ये जो जाणकार आहे त्याला मान्यता आहे, काही वेगळ्या प्रकारची विद्या असेल तर त्याला महत्त्व मिळतं. प्रपंच आणि परमार्थ यामध्ये जाणता तोच समर्थ. ज्याला जाणता येत नाही त्याचं जीवन व्यर्थ निष्कारण आहे. नेणत्या माणसाला विंचू साप चावतो, नेणत्या माणसाच्या जीवाचा घात होतो, काहीतरी होऊन नेणत्या माणसाचं काम अयशस्वी होतं, नेणता प्राणी फसतो, नेणतेपणामुळे त्याला वेगवेगळे त्रास होतात, ठकवलं जातं, कधी कधी काही विसरतो, नेणत्याचे वैरी जिंकतात, नेणत्याला अपाय करतात आणि त्याचा संहार घडतो, जीवाचा नाश होतो, आपलं स्वहित लोकांना कळत नाही, त्यामुळे यातना भोगाव्या लागतात. ज्ञानाला अज्ञानाने घेरले जाते, त्यामुळे अधोगती होते. माया ब्रह्म जीव शिव सारासार भावाभाव जाणल्याने जन्म मरण सोपे होते. कोण करता आहे, बंध आणि मोक्ष कोणाला आहे याबाबत निश्चय केला तर प्राण्याची सुटका होते. देव निर्गुण आहे हे जाणावं, मी कोण आहे हे जाणावं, अनन्य लक्षण जाणावं म्हणजे मुक्त व्हाल. जितके जाणून सोडले तितके दृश्य मी ओलांडले, मीपणाचं बंधन तुटून गेलं. न जाणता कोट्यवधी जन्म साधन केलं तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया ब्रह्म ओळखावं, आपल्याला आपण जाणावं. इतकं केलं की जन्म चुकेल. समर्थांचं मन जाणून प्रसंगाला सामोरं गेलं तर भाग्य वैभव तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून जाणणं हे काही सामान्य नाही. जाणकार सर्वमान्य असतो. काहीही माहिती नसेल तर त्याचं कोणी ऐकत नाही. ज्ञान पाहून भूतं पळून जातात आणि नेणत्याला पछाडतात. व्यर्थ उठाठेवी खोट्या आहेत हे जाणणारे जाणतात. जाणत्याला मर्म समजतं, नेणत्याचं कर्म खोटं. सगळे धर्म अधर्म जाणत्याला समजतात. नेणत्याला यमयातना भोगाव्या लागतात. जाणत्याला काही त्रास होत नाही. हे सगळं जाणून योजना करतो तो मुक्त होतो. राजकारण जाणलं नाही तर अपमान करून प्राण घेतात. वर्तमान जाणलं नाही तर कठीण काळ येतो, म्हणून अज्ञान खोटं. अज्ञानी प्राणी करंटे. जाणले आणि त्याचे विवरण केले तर जन्म मरण दूर राहते, म्हणून दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच उपाय. जाणून घेतल्यावर परलोकाची सोय सापडते असं समर्थ सांगत आहेत. पुढील कथा ऐकूया.

सुजन हो 47वा नारद भक्ति सूत्र। यो विविक्त स्थानं सेवते यो लोकबंधन मूलयति निस्त्रैगुण्यो भवति योगक्षेमं त्यजति। या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे। ज्याला मायेतून तरून जायचं आहे त्या साधकानं आपल्या देह भरण पोषणाची म्हणजेच लौकिक योगक्षेमाची चिंता ठेवू नये। कारण देहाचं भरण पोषण झालं तरी तेवढ्यानं सर्व पुरुषार्थ प्राप्ती झाली असं नाही। त्या भरण पोषणामधून देखील पुन्हा अनेक विकार निर्माण होऊन ते सगळे विकार जीवन अशांत बनवत असतातच। गीतेमध्ये देखील निर्योगक्षेम आत्मवान बासख्या अर्जुना तू योगक्षेमाची चिंता न वाहणारा आणि आत्मवान बन असंच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे। तसंच जो भगवत भक्त आहे तो भोजन आच्छादन यांची चिंता करीत नाही। त्याची ही दृढ भावना असते की जगाची जो चिंता वाहतो तो आमची उपेक्षा करील काय। भोजन आच्छादने चिंताम वृथा कुरु।

जन्म पावणाऱ्या बालकाच्या जन्माच्या अगोदर तो भगवान मातेच्या स्तनामध्ये दूध निर्माण करतो। जो सर्व जगाचा गती भरता प्रभू असा तो आहे, त्याचं तर प्रतिज्ञा वाक्य प्रसिद्ध आहे, योगक्षेमं वहाम्यहं। श्रीमद भगवद्गीता 9वा अध्याय 22वा श्लोक। जे भक्त माझा अनन्य चिंतन करीत माझीच उपासना करीत असतात, असे अखंड माझ्या ठिकाणीच जे दृढ भावना ठेवून राहणारे आहेत, श्रीकृष्ण सांगतात अर्जुना त्यांचा योगक्षेम मी वाहतो, योगक्षेमं वहाम्यहं।

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.

0: बरं दर्शन होते हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, आज सोमवार, आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले श्रोतेहो, रूपरेषांचा सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी भक्ती संगीत। दुपारी 1:30 दुग्धामृत हा कार्यक्रम संवाद साधलाय डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी। 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। सादर करते नाना खैरनार। दुपारी 3:00 माझी कविता हा कार्यक्रम। संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल। संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आज 11 मे, जाणून घेऊयात आजचे काही दिनविशेष। श्रोते हो, आजच्याच दिवशी 1502 साली क्रिस्तोफर कोलंबस आपल्या चौथ्या आणि अखेरच्या सफरीवरती वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला। आजच्याच दिवशी म्हणजे 11 मे 1857 साली 1857चा महत्वपूर्ण असा राष्ट्रीय उठाव करण्यात आला, ज्यामध्ये भारतीयांनी ब्रिटिशांकडनं दिल्ली ताब्यात घेतले। आजच्याच दिवशी 1888 साली मुंबईतल्या मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांना राव बहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली। आजच्याच दिवशी 1998 साली 24 वर्षांनंतर भारतानं राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्ब निर्मितीसाठीच्या साधनासह 3 यशस्वी आण्विक चाचण्या केल्या। श्रोते हो, आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस सुद्धा आहे। आजच्या दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया। आजच्याच दिवशी 1914 साली संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी 1946 साली कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म झाला। 1960 साली आजच्याच दिवशी अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा सुद्धा जन्म झाला। आजच्याच दिवशी 1889 साली कॅडबरी कंपनीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचं निधन झालं। आजच्याच दिवशी 2004 साली चित्रकार आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचं निधन झालं। आजच्याच दिवशी 2022 साली भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ आणि योगी पद्मश्री भगीरथ प्रसाद त्रिपाठी यांचं निधन झालं। द मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: पैशाची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: जुनं द्या नवं घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट. आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: शेतकरी बंधूंनो, 1000 PPM तीव्रतेचं द्रावण तयार होण्यासाठी तयार केलेल्या मूळ द्रावणातलं म्हणजेच स्टॉक सोल्युशनमधलं 100 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 900 मिली पाणी टाकावं. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, 100 मिली द्रावण घेऊन मूळ स्टॉक सोल्युशनमधलं किंवा मूळ द्रावणातलं 100 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 900 मिली शुद्ध पाणी घ्यावं. म्हणजेच 100 PPM तीव्रतेचं द्रावण आपलं तयार होतं. आणि अशा प्रकारे आपण तयार केलेल्या द्रावणाचं आवश्यकतेनुसार व पाहिजे त्या तीव्रतेचं द्रावण तयार करता येतं. आता यामध्ये उदाहरण देण्यात झाल्यास 10 PPM तीव्रतेचं द्रावण तयार करायचं असल्यास त्याकरता तयार केलेल्या मूळ द्रावणातून 10 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 990 मिली, लक्षात घ्या शेतकरी बंधूंना, 10 PPM द्रावण तयार करायचंय. त्याकरता आपण तयार केलेल्या मूळ द्रावणातलं 10 मिली द्रावण घेऊन त्यामध्ये 990 मिली आपण पाणी टाकलं. म्हणजे शेतकरी बंधूंना लक्षात आलं असेल की मूळ द्रावणातून जेवढ्या तीव्रतेचं जेवढ्या PPM चं आपल्याला द्रावण तयार करायचंय तेवढं ते मूळ द्रावणातून तेवढं मिली संजीवक घेऊन नंतर त्यामध्ये 1 लिटर पाणी पूर्ण करण्यासाठी 1 लिटर ते द्रावण तयार करण्यासाठी उरलेलं संपूर्ण पाणी, जसं उदाहरण दिलं आपण आताच की 10 मिली द्रावण घेतलं त्यामध्ये 1 लिटर होण्यासाठी 990 मिली पाण्याची गरज आहे. त्यामुळे त्यामध्ये 10 मिलीलिटर द्रावणामध्ये आपण 990 मिलीलिटर पाणी वापरलं म्हणजेच आपलं 10 PPM चं द्रावण तयार झालं. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, आपण आपल्याला शिफारस केलेल्या आपल्या पिकावरील शिफारस केलेल्या संजीवकाचा वापर करताना ज्या तीव्रतेचं ज्या PPM चं आपल्याला द्रावण तयार करायचंय त्या तीव्रतेचं त्या PPM चं आपण द्रावण तयार करून आपल्या वनस्पतीवर आपल्या पिकांवर आपण त्यांचा वापर करू शकतो. आणि नक्कीच संजीवक हे पिकांना वरदान ठरणाऱ्यापैकी एक उपाययोजना आहे आणि याचा शेतकऱ्यांनी त्यांच्या उत्पादन वाढण्यासाठी नक्कीच उपयोग करून घ्यावा आणि नक्कीच शेतकरी बंधू त्याचा उपयोग घेतील अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपली रजा घेतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: मोजता येत नाही.
1: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू.
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा.
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दादागिरी या चित्रपटामधलं गीत. गीतरचना हसरत जयपुरी यांची. ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, मोहम्मद रफी यांनी गायलेलं। आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी। आणि हे गीत ऐकूयात आप आए बहार आई या चित्रपटामधलं।
3: पूछे जो कोई मुझसे

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आनंद मिलिंद यांच्या संगीताने सजलेल्या समीर यांचं गीत आता ऐकूयात साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या स्वरामध्ये.

0: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा गल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. श्रोतेहो, आज सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय बाबूराव भाके स्मृती प्रित्यर्थ, श्री प्रफुल्ल केतकर, संपादक साप्ताहिक ऑर्गनायझर नवी दिल्ली यांच्या व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र साधनेचे शतक. आणि त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत मंत्र संध्या, सादर करते विरेश सापटे आणि सहकारी. शिवाय श्री विजय कुमार थोरात यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या सोमवार म्हणजेच आज दिनांक 11 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक. वसंत व्याख्यानमाला, शतकोत्तर वाटचाल, बोधामृताची अविरत ज्ञानगंगा. दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक.
3: गोळ असते या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीताने सजलेलं स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादरकर्त्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आरोप या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे भूपेन हजारिका यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूया बंधे हात या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2746।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरु प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरु प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत। या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया. इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं SH बिहारी यांचं, महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे N. दत्ता यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. श्रोते हो, आज सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय बाबूराव हाके स्मृती प्रित्यर्थ श्री प्रफुल्ल केतकर संपादक साप्ताहिक ऑर्गनायझर नवी दिल्ली यांच्या व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र साधनेचे शतक. आणि त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत मंत्र संध्या सादर करते विरेश सापटे आणि सहकारी. शिवाय श्री विजय कुमार थोरात यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या सोमवार म्हणजेच आज दिनांक 11 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तीर्थसिंग आणि आशा भोसले यांनी गायलेलं गजेंद्र यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत खून खून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे विजय सिंग यांनी.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: गुजर जाईने।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कुलवंत जाने यांचं गीत बाजार बंद करो या चित्रपटामधलं हे गीत। गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात।

0: मुझे पिया।
1: नहीं छोड़ोगे कभी?
0: हाँ नहीं छोड़ूंगा कभी।
2: राज आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
3: चला म्हणजे माझी सुटका झाली।
5: चंबळ की कसम या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। गीतकार साहिल लुधियानवी आणि संगीतकार खय्याम।

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत बचपन या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: कळेल का, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.
2: या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मंदाळे यांनी गायलेलं आनंद बक्षे यांचं गीत हारजीत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात जवान मोहब्बत या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात। हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही।
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही। अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्लर।
3: आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं, कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचा अमर भोपाळे या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

0: इतरे गुम माहे लादाते
1: ओशे
0: गुम माहे लादाते हो नखवा गुम माहे लादाते हो नखवा तिचा घोवाला कोकण दाखवा हो तिचा घोवाला कोकण दाखवा।

0: को कंठी नहीं मिली खाड़ी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाड़ी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाड़ी।
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा,
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते हो नाखवा।

0: देरे खोड़ा सारिया सोडू न देरे खोड़ा सारिया शिड़ा तो शिरले औखल वारिया शिरा शिड़ा तो औखल वारिया
1: शिरा शिड़ा तो औखल वारिया
0: धनी धरनी लागल बत टिकवा धनी धरनी लाया गलबताला टिकवा
1: और तिचा गोवाला गोकर्ण दाखवा
0: गोमू माहेरला जाते हो नखवा
1: और तिचा गोवाला गोकर्ण दाखवा।
2: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला श्रोते हो, आज सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय बाबूराव हाके स्मृती प्रित्यर्थ श्री प्रफुल्ल केतकर संपादक साप्ताहिक ऑर्गनायझर नवी दिल्ली यांच्या व्याख्यानाचा विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र साधनेचे शतक आणि त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत मंत्र संध्या सादर करते विरेश साप्ते आणि सहकारी शिवाय श्री विजय कुमार थोरात यांचं चित्र प्रदर्शन जरूर या सोमवार म्हणजे आज दिनांक 11 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक।
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: जुना द्या नवा घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश गोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: क्रमांक. पडदा या चित्रपटामधलं शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16 4.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं, संगीतकार राम लक्ष्मण, आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर काल
2: ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना गदी माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जशास तसे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि हे गीत ऐकूयात राम मराठे, शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं, कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचा जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, नाशिकसह ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र वैशाखात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. साधारणतः 250 ते 300 वर्षाची परंपरा असलेली ही संस्कृती आहे, आणि ही संस्कृती, ही प्रथा, हे सण उत्सव जपणारी आजही काही मंडळी नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वास्तव्याला आहे. हीच परंपरा जाणून घेण्यासाठी आज खास आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री जगदंबा माता सेवा संस्था ट्रस्ट मोखाडा जिल्हा पालघर या संस्थेचे उपाध्यक्ष आणि माजी पत्रकार श्री उल्हास धारणे सर. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मोखाड्यातला हा उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो, त्यांच्या घराण्याकडे कशी परंपरा आहे, आणि आज या उत्सवाचं स्वरूप नेमकं कसं बदललेलं आहे, या सगळ्याच विषयावरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: तर सध्या गेल्या काही दिवसापासून आपले रेडिओ विश्वासचे सगळेच श्रोते बोहाड्याविषयीची माहिती जाणून घेत आहेत. मग आपल्या नाशिकमध्ये होणारा बोहाडा, त्यामध्ये वेगवेगळी सोंग सादर करणारी मंडळी इथे येऊन गेली, त्यानंतर काही इतिहासाचे अभ्यासक येऊन गेले, आणि अर्थातच त्या दोघा तिघांकडून प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून ज्यांचं नाव आलं ते म्हणजे तुमचं होतं. आणि आज ह्याविषयीची सविस्तर माहिती तुमच्याकडून मिळणार आहे. तर एकूणच तुम्ही मोखाड्यामध्ये वास्तव्याला होतात, अजूनही आहात, आणि तिथे आपलं आणि आपल्या वडिलांचं नाव खूप आदराने घेतलं जातं, तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली, तर ह्या सगळ्याच बद्दल काय सांगाल?
1: ओके. बोहाडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा केला जातो, मात्र प्रामुख्याने अनेक ठिकाणी केवळ मनोरंजन म्हणून हा उत्सव केला जातो. मात्र आमच्या मोखाडा गाव जे आहे हा इथे मात्र वेगळ्या प्रकारे हा उत्सव साजरा होतो. मोखाड्याच्या बोहाड्याला 400 वर्षाची परंपरा आहे, अत्यंत समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे आणि अव्याहतपणे चालू आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा अत्यंत संपन्नपणे पुढे पुढे चालतो आहे. तर प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये दशावतार, त्यानंतर ललित असे प्रकार होतात, जसं केरळमध्ये यक्षगान वगैरे, तसंच बोहाडा. मात्र बहुतांश ठिकाणी केवळ मनोरंजन म्हणूनच साजरा होतो. मात्र मोखाड्याच्या बोहाड्याला 400 वर्षाची परंपरा अशी लाभलेली आहे की 400 वर्षापूर्वी अत्यंत छोटासं ते मोखाडा गाव, प्रामुख्याने 100% आदिवासी लोकवस्ती म्हणायला हरकत नाही, त्यावेळेला 100% आदिवासी लोकसंख्या किंवा लोकवस्ती तिथे होती. मात्र व्यापार उदिमच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातले प्रामुख्याने वणी इथले काही व्यापारी, त्यात प्रामुख्याने तेली समाज, वंधारी समाज असं समाजाची मंडळी मोखाड्याला पोहोचले व्यापाराच्या निमित्ताने, आणि त्यांचं लक्ष या कला प्रकाराकडे वेधलं गेलं. त्यावेळेला बोहाडा असं काही सूत्रबद्ध स्वरूप नव्हतं. आदिवासी लोक शिमग्याला, म्हणजे होळी शिमग्याला, तोंडावर वेगवेगळ्या देवादिकांचे, राक्षसांचे अवजड असे मुखवटे ओबडधोबड स्वरूपातले असे घालून वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य करायचे. होळीभोवती फेर धरून होळी पेटली का अत्यंत आनंदाने ते हा शिमगा साजरा करायचे. तर तो हा थोडा वेगळा प्रकार पाहून हे जे बाहेर गावचे व्यापारी तिथे गेलेले, त्यांना हा वेगळा प्रकार पाहून ते जरा आश्चर्यचकित झाले की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, चांगला प्रकार आहे, मग याला थोडं सूत्रबद्ध स्वरूप दिलं तर काय होईल. मग त्यांनी त्या तत्कालीन आदिवासी मंडळींना विश्वासात घेऊन तुम्ही असं केवळ नाचताय, ढोल नाच, टारपा नाच, तसंच हे बोहाडा नृत्य, तोंडावर सोंग बांधून लाकडाचे नृत्य करतात, आपण याला काहीतरी चांगलं सूत्रबद्ध स्वरूप देऊया. म्हणून त्यांनी काय केलं की मोखाडा गावामध्ये ग्रामदेवी म्हणून स्थापन केली. आता हे प्रामुख्याने वणी दिंडोरीची मंडळी तिथे गेली होती, म्हणून यांनी त्याला जगदंबास नाव दिलं आणि ती गावदेवी म्हणून तिला मान देऊ लागले. आता त्या देवीकडे लोकांची श्रद्धा वाढू लागली. मुळात आदिवासी समाज पाप भिरू, निसर्ग पूजक, तर त्यांनाही त्या देवीवर श्रद्धा बसली. आणि मग या पांढरपेशी बिगर आदिवासी लोकांनी त्यांना सांगितलं की आपण या दरवर्षी या देवीला साकडं घालू की आमच्या तालुक्यामध्ये धनधान्य विपुल पिकू दे, आरोग्य चांगलं राहू दे, लोकांचं रोगराई नसू दे, म्हणून तुझे आम्ही यात्रा स्वरूपामध्ये हा बोहाडा वर्षाखेरला साजरा करू. तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, त्या दिवशी त्या देवीला साकडं घालायचं चैत्र महिन्यात, किंवा आमच्या तालुक्यामध्ये सुबत्ता राहू दे, रोगराई नसू दे, लोकांचं आरोग्य चांगलं राहू दे, पीक चांगलं येऊ दे, आणि त्या मोबदल्यात तुझी यात्रा म्हणजेच बोहाडा आम्ही वर्षाखेरीला साजरं करू असं त्या तत्कालीन आदिवासी आणि बिगर आदिवासी मंडळीने एकत्र येऊन देवीला साकडं घातलं आणि तिथून या प्रथेची सुरुवात झाली किंवा उगम झाला. आणि मग चैत्र शुद्ध प्रतिपदेला देवीला विनंती करायची, साकडं घालायचं आणि त्याची परतफेड म्हणून फाल्गुन महिना म्हणजे वर्षाअखेर. मग फाल्गुन महिन्यामध्ये वर्षाअखेरीला हा देवीचा उत्सव म्हणजेच बोहाडा साजरा करायची परंपरा 400 वर्षापूर्वी सुरू झाली. त्यानंतर त्याला यांनी सूत्रबद्ध स्वरूप दिलं, ते असं दिलं तर त्यावेळेला मग आदिवासींच्या बरोबरीने अनेक बिगर आदिवासी लोक तिथे स्थायिक झाले व्यापाराच्या निमित्ताने. मग त्यांनी त्यावेळेला दैवतांचं वाटप निरनिराळ्या घराण्यात करून घेतलं. आदिवासी मंडळींनी रामायण, महाभारत आणि बिगर आदिवासींनी पांडव प्रताप असे काही ग्रंथातून देवाचे अवतार निवडले आणि मग त्या त्या दैवतांचं काही काही घराण्यामध्ये वाटप त्यावेळेला केलं की हे दैवत, त्या दैवताला सोंग म्हणतात तिथल्या ग्रामीण भाषेमध्ये, बोली भाषेत सोंग. मग त्या सोंगांचं वेगवेगळ्या घराण्यात वाटप 400 वर्षापूर्वी झालं, ती परंपरा आजही त्या घराण्यांनी जपलेली आहे. आणि मग होळी झाल्यानंतर होळीपासून, होळी म्हणजे शिमगोत्सव म्हणून हा बोहाडा होळी पौर्णिमेला असते. दुसऱ्या दिवशी प्रतिपदा, फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अष्टमी असा 8 दिवस हा उत्सव 400 वर्षापासून मोखाड्यात रंगतो. दिवसागणिक त्याचं स्वरूप प्रचंड बदलत गेलं. पूर्वी अत्यंत अवजड स्वरूपाचे ते मुखवटे म्हणजे सोंग होते. त्यावेळेची माणसं ताकदवान शक्तिवान होती, ते पेलवू शकत होते. कालांतराने त्यात थोडा थोडा बदल होत गेला. काही मुखवटे आजही तसेच आहेत 400 वर्षापासून. काही मुखवटे खूप अवजड असल्यामुळे त्यात थोडा बदल होत गेला, थोड्या हलक्या स्वरूपात वजन कमी करून मग ते घेऊ लागले. मग त्यावेळेला एक उदाहरण देतो की आदिवासींच्या महादेव कोळी, आदिवासींमध्ये अनेक उपजाती आहेत, मग त्या आदिवासींच्या महादेव कोळी समाजाकडे मारुती म्हणजे हनुमंत हे दैवत दिलं गेलं. वारली समाजाच्या गौते नावाच्या घराण्याकडे एकादशी देवी दिली गेली. आदिवासींच्या कोळी समाजाच्या घराण्याकडे खंडेराव हे दैवत दिलं गेलं. अशा जातीनिहाय बिगर आदिवासींच्या वंजारी समाजाकडे वेताळ हे दैवत दिलं गेलं. मग त्यावेळेला ब्राह्मण मंडळी पण तिथे पौरोहित्याच्या निमित्ताने गेली. मग ब्राह्मण लोकांकडे गणपतीचं दैवत दिलं गेलं. असं त्यावेळेच्या जातीनिहाय घराण्यानिहाय दैवतांचं वाटप झालं आणि तो वारसा 400 वर्षापासून त्या त्या घरात आजही अव्याहतपणे सुरू आहे. आणि आपल्या घराण्याचं एक इज्जत आहे, शान आहे, म्हणून ते घराणं त्या आपल्या दैवतावर चांगल्या प्रकारे खर्च करून ते भारदस्त कसं दिसेल, त्याचं स्वरूप कसं चांगलं होईल असा प्रयत्न करतायत. आणि दिवसागणिक त्याचं स्वरूप खूपच बदलत गेलं. वाजंत्री संबळ हे आजही वाद्य तेच आहे. तिथलं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक सोंगाचा ताल वेगळा, नृत्याचा ठेका वेगळा, वाजवण्याची पद्धत वेगळी प्रत्येक दैवताची म्हणजे सोंगाची. आणि त्या चालीवर ते सोंग निघतं म्हणजे काय की गावाची वेश तिथे भगवा ध्वज आहे. त्या गावाच्या वेशीपासून एका वेशीपासून दुसऱ्या वेशीपर्यंत त्या देव आणि दानव यांची लढाई होते. या उत्सवाचं वैशिष्ट्य किंवा सार म्हणता येईल ते असं आहे की सृष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर विजय, सत प्रवृत्तीचा राक्षसी प्रवृत्तीवर विजय हे या उत्सवाचं प्रमुख सार आहे. म्हणजेच ते दैवत जे निघतात त्याचा क्रम ठरलेला आहे, त्याची वेळ ठरलेली आहे, त्या 400 वर्षापासून बदल नाही. बदल एकच झाला की पूर्वी प्रचंड प्रमाणात सोंग होती, तेवढ्या ते रात्र काही पुरायची नाही. गाव खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं, मग गावाची वेश वाढली, अंतर वाढलं, म्हणून मग सोंगाचं प्रमाण कमी केलं. मग ठराविक 20 सोंग आज जवळ 100 वर्षापासून निघतात. त्याआधी जवळजवळ 40-45-50 पर्यंत सोंग निघायची. गावाचं अंतर वेस कमी होती, वेळ कमी लागायचा. गाव खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ते अंतर वाढलं आणि मग आज 20 दैवत मिरवणुका निघतात. तर त्याचं स्वरूप आहे की भगव्या ध्वजापासून त्या सोंगाची मिरवणूक निघते. तर प्रामुख्याने देव आणि दानव, देवाच्या सोंगाला दैवी सोंगाला मुखवटा आणि राक्षसी सोंगाला मेकअप असं त्याचं स्वरूप आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर तो वेताळ त्याचा तो टोप असतो आणि त्याच्या समोर विक्रम राजा, त्याला राजाचं मेकअप केलेलं असतं आकर्षक स्वरूपामध्ये आणि मग त्यांचं युद्ध रंगत. तसं खंडेराव दैत्य, मणिमल्ल दैत्य, खंडेरावाचा अत्यंत आकर्षक स्वरूपाचा मुखवटा आहे आणि समोर ते मणिमल्ल दैत्य यांचं युद्धाचा थरार रंगतो. असं त्या 20 सोंगाचं सगळं रात्रभर मिरवणुका संपन्न होतात. गावाच्या वेशीपासून ती मिरवणूक रंगते अत्यंत दमदार नृत्य असतं ते. वादनत्रीचा ठेका तसा अत्यंत दमदार असतो लढाईचा की तो ऐकून अनेकांना आपण नृत्य करावं असं वाटतं. आणि मग त्या देव धर्मांची लढाई सुरू होते. गावाच्या त्या वेशीपर्यंत गेल्यानंतर ती परत येते आणि मग गावाच्या देवीचं जे मंदिर मध्यवस्थित मंदिर आहे त्या गाव देवीला साक्षी ठेवून त्या ठिकाणी युद्धाचा थरार रंगतो आणि मग दैवी शक्ती राक्षसी शक्तीचा त्या देवीच्या समोर नाश करतो आणि दैवी शक्तीचा विजय होतो आणि मग तिथून त्या राक्षसाचा पाडाव झाला नाश झाला की त्याला बाजूला करून मग ते दैवी सोंग वाजत गाजत नृत्य करत परत जातं. रंगभूषा जिथे असते मेकअप रूम तिथपर्यंत म्हणजे गावाच्या वेशीच्या पुढे अत्यंत जल्लोष होतो. मग त्या विजयी देवाचा जल्लोष केला जातो स्वागत केलं जातं की दैवी शक्तीचा विजय झाला. अशा प्रकारे रात्रभर हे सोंग सगळे निघत असतात आणि यात्रेचा कळसाध्य आहे म्हणजे सकाळ दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्री 8 वाजता हा बोहाडा सुरू होतो. याचं एक वैशिष्ट्य दुसरं असं की मोखाड्याच्या या बोहाड्यामध्ये कलगी तुरा हा काही प्रकार नाही. इतर ठिकाणी कलगी तुरा हा प्रकार आहे म्हणजे शिव आणि शक्ती. इथे तसं नाही. इथे ते देवीची यात्रा म्हणून भरवली जाते हा बोहाडा. त्यामुळे शिव आणि शक्ती दोन्ही एकत्रच जी देवी आहे तीच शिव आणि शक्तीचं स्वरूप मानलं जातं म्हणून इथे असा काही भेद केला जात नाही. हा एक विषय. दुसरा विषय की या बोहाड्यामध्ये अद्याप आता आपण सगळं पुष्कळ 21व्या शतकात गेलो सगळीकडे स्त्रिया सगळीकडे पुढे आहेत पण या बोहाड्यात मात्र अद्याप स्त्रिया कुठलं सोंग घेत नाही. म्हणजे स्त्री दैवी देवी आहे तिचंही सोंग पुरुषच घेतात. सरस्वतीचं सोंग पुरुषच घेतात. भस्मासूर आणि मोहिनी हे जे नृत्य आहे ते मोहिनीचं पण स्वरूप एकादशी देवी देवी रक्तांबा हे पण सोंग इथे मात्र अद्याप इथे स्त्रियांना कुठे अद्याप काही प्रवेश मिळालेला नाही. कालमानात बदलल्यानंतर पुढे होऊ शकेल ते काय आता सांगता येत नाही. पण अशा प्रकारे पुरुष थोडस इथे पुरुष सत्ताक पद्धती आजही आहे आणि मग ते वादनत्री संबळाच्या तालावर पायात घुंगराचे चाळ बांधून अत्यंत आकर्षक स्वरूपात पौराणिक वेश परिधान करून नाटकात जसे वेश असतात तसे उत्तम परिधान करून या मिरवणुका संपन्न होतात. मुखवटे अत्यंत भारदस्त स्वरूपाचे आहेत. याचं एकच उदाहरण देतो की जी यात्रेचा कळसाध्य आहे ती जगदंबा देवी आणि महिषासुर युद्ध त्या युद्धाने यात्रेची सांगता होते. आदल्या दिवशी 8 वाजता यात्रा सुरू होते. या यात्रेचं एक वैशिष्ट्य असं आहे की यात्रेमध्ये सगळ्या सुरुवातीला लोकसंगीताला किंवा लोकदैवताला महत्व दिलं जातं म्हणून नाचा एक प्रकार आहे. आपण नटरंग वगैरे पिक्चरमध्ये बघितलेलं आहे की तो पुरुष स्त्री वेशामध्ये नर्तन करतो तसं त्याला नाचा म्हटलं जातं. त्या बोहाड्यामध्ये त्या लोककलेला महत्व आहे म्हणून त्या नाचाला पहिल्यांदा सन्मान दिला जातो. त्याची मिरवणूक काढली जाते त्या नाचाची आणि त्यानंतर या मिरवणुका गणपतीपासून सुरू होतात. तत्पूर्वी होळी झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला केवळ गणपतीचं सोंग काढलं जातं. द्वितीयेला गणपती आणि मत्स्य अवतार, तृतीयेला गणपती आणि कुर्मा अवतार, चतुर्थीला गणपती आणि वराह अवतार, पंचमीला गणपती सरस्वती सहित भीम बकासुर युद्ध. आणि महाभारतामध्ये रंगपंचमीच्या दिवशी भीम आणि हिडिंबा राक्षसीण यांचा विवाह झाला होता. तो प्रसंग त्या दिवशी तिथे रंगतो. म्हणजे भीम आणि बकासुराचं युद्ध झालं. बकासुर राक्षसाचा नाश केला भीमाने का भीम आणि हिडिंबा यांचा विवाह सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे रंगतो देवीच्या मंदिरासमोर. त्यानंतर आदिवासींचं दैवत जे काळोबा भैरोबा आणि सटवाई म्हटलं जातं त्याची मिरवणूक रंगते. त्या तिन्ही दैवतांची घरोघर पूजा केली जाते आणि मग त्या दिवशीचा यात्रेचा त्या दिवशीचा समारोप पंचमीला होतो. मग षष्टीला काही ठराविक 12 प्रकारचे सोंग निघतात आणि सप्तमीला मात्र रात्रभर रात्री 7:30 उत्सव नाचाच्या मिरवणुकीने सुरू होतो. 8 गणपती निघतो ते रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ह्या सगळ्या मिरवणुका रंगतात. त्यात गणपती मग सरस्वती मग मत्स्य अवतार त्यानंतर मारुती आणि जांबुवंत राक्षस यांचं युद्ध त्यानंतर खंडेराव दैत्य वेताळ विक्रम राजा त्यानंतर एकादशी देवी दैत्य रक्तादेवी देवी दैत्य गजासूर शंकर भीम जरासंध इंद्रजित लक्ष्मण त्यानंतर भस्मासूर मोहिनी चारण रावण असे अनेक 20 प्रकारचे सोंग निघतात. सगळी दैवतांची सोंग असतात याला अपवाद फक्त एक चारण. ते चारण असं एक सोंग आहे की पूर्वी लमाण लोक लमाणांचा तांडा असे गावोगाव फिरायचे. त्या लमाणांचा ठिकठिकाणी मुक्काम असायचा आणि त्यातली चारण डोक्यावर विस्तव घेऊन तो काही प्रकार दैवी नाही पण एक लोकरंजन म्हणून ते सोंग काढलं जातं. त्याला कारण आहे असं आहे की त्या सोंगानंतर सगळ्यात शेवटचं सोंग रावण निघणार असतं. रावण हे खूप भारद असतं, दमदार सोंग, त्याच्या तयारीला वेळ लागतो, त्याची सेना असते मोठी, राम लक्ष्मणाचं युद्ध रंगणार असतं, मग त्याला थोडा विलंब होणार असतो, म्हणून तोपर्यंत ही चारण एक सोंग मनोरंजन म्हणून काढलं जातं. 400 वर्षापासून ती परंपरा आहे. आणि ते झालं की मग रावणाचं सोंग शेवटी निघतं, मग रावण आणि राम लक्ष्मण यांचं युद्ध रंगतं. ते रावणाचं सोंग सगळ्यात भारदस्त असतं, जवळजवळ 30-32 किलो तर ते रावणाचं ती ताटी असते, त्याला दशमुख असतात. आणि मग तो राम लक्ष्मणाबरोबर युद्ध त्याचं थरारक प्रसंग रंगतो. आणि रावणाचा पाडाव झाल्यानंतर शेवटी वीरभद्र दक्ष प्रजापती हे एक सोंग 5:45 निघतं. आणि मग हा मोठा बोवाडा तिथे थोडा काही वेळापुरता थांबतो. आणि मग लोक थोडस स्नान वगैरे करून नरसिंहाचं सोंग पाहायला मंदिराच्या समोर येतात. त्या ठिकाणी नरसिंह आणि हिरण्यकश्यपू यांचा संवाद रंगतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा नारायणाचा भक्त असतो, मग तो सतत नारायणाचं नाव घेतो, हे त्या हिरण्यकश्यपूला सहन होत नाही, म्हणून तो त्या प्रल्हादाला बोलतो की तू नारायणाचं नाव घेऊ नको, तुला शासन करेल. हा संवाद तिथे प्रत्यक्ष रंगतो, खूप चांगला असतो, ऐकायला लोक येतात. आणि मग शेवटी तो निरुपाय होतो, म्हणून तो हिरण्यकश्यपू सांगतो याचा वध करा, आपल्या प्रधानाला सांगतो. मग प्रधान त्याला कडेलोट करतो, तेलाच्या कडेत टाकतो, असा तो पौराणिक संदर्भ सगळा आपल्याला माहिती आहे. तरी त्या प्रल्हादाचा काही नाश होत नाही, त्याला भगवान वाचवतो. मग शेवटी अगदी त्रस्त होऊन हा हिरण्यकश्यपू त्याला विचारतो का तू सारखं नारायणाचं नाव घेतो, हा नारायण कुठे आहे मला दाखव. तो अत्यंत मोठ्या आवाजात तो हिरण्यकश्यपू विचारतो, नारायण कुठे आहे तुझा, मला बघायचा आहे. मग तेव्हा तो छोटा प्रल्हाद आजही अगदी छोटं बालक असतो, तो सांगतो की महाराज माझा नारायण जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भरलेला आहे. मग तो रागाने विचारतो की समोरचा तो लाकडाचा एक तिथे खांब उभा केला जातो, त्या लाकडाच्या खांबात तुझा नारायण आहे का, निर्जीव खांबात, तो म्हणे आहे. मग तो धावत जाऊन त्याला लात मारतो, त्या खांबाला लात मारल्याबरोबर तो खांब मोडून पडतो आणि तिथून तो नरसिंह प्रकटतो. आणि मग त्याचं जोरदार त्याचं युद्ध सुरू होतं. हा थरारक प्रसंग तिथे आजही रंगतो, ज्या अंगावरचे रोमांच उभे राहतात तो प्रसंग पाहताना. आणि मग तो हिरण्यकश्यपू आणि नरसिंह यांचं युद्ध होतं, तो हिरण्यकश्यपूचा नाश होतो. आणि मग सगळ्यात शेवटी जो यात्रेचा कळसाध्याय बोहाड्याचा तो सुरू होतो. मोखाड्याच्या बोहाड्याचा कळसाध्याय म्हणजे देवी बहिष्टासुर युद्ध. तर त्या जगदंबेचा मुखोटा जो मोखाड्याला आहे तो 400 वर्षापूर्वीचा औदुंबर म्हणजे उंबराच्या लाकडात कोरलेला मुखोटा, अत्यंत तेजोपुंज असा मुखोटा आहे. त्या मुखोट्याची देवीच्या मंदिरात पूजा केली जाते, त्यात देवत्व यावं म्हणून वैदिक मंत्रघोषामध्ये त्या मुखोट्याची पूजा केल्यानंतर त्या देवीचा सेवक म्हणजे ज्या घराण्यात ती देवी आहे त्या घराण्यातला सेवक तो देवीचा मुखोटा अंगावर चढवून कमरेला व्याघ्र बांधून म्हणजे वाघ आणि त्या तुटून पडतो त्या महिषासुरावर. हातात दोन्ही हातात दोन नंग्या तलवारी आणि असं ते धमासान सुरू होतं. वादंत्रीच्या ठेक्यावर अत्यंत त्वेषपूर्ण अशी ती मिरवणूक रंगते आणि पहिल्यांदा महिषासुराचा वध होतो. महिषासुराचा वध झाल्यानंतर मग शुंभ आणि निशुंभ दैत्य त्यांचं आणि युद्ध देवीचं युद्ध रंगतं, त्याचा देवी पाडाव करते. आणि मग विजयी जगदंबेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात जयघोष होतो. हजारो नारळ एका वेळेला फुटले जातात, देवीवर कुरमुरे उधळले जातात, देवीच्या नावाचा जयघोष होतो. आणि मग ती विजयी देवी परतते, तिची 4 घरी मानाच्या घरी पूजा होते, त्या विजयी देवीचं औक्षण केलं जातं. आणि मग देवीच्या जे आमचं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर एक व्यासपीठ तयार करून त्या ठिकाणी ती देवी स्थानापन्न होते. आणि मग त्या विजयी देवीचं दर्शन घेण्याकरता हजारो लोक तिथे येतात. ती देवी नवसाला पावते अशी लोकांची पापभिरू जनतेची श्रद्धा आहे, त्यामुळे प्रचंड संख्येने लोक नवस घेण्याकरता आणि ज्यांची मनोकामना पूर्ण झाली ते नवस फेडण्याकरता तिथे येतात. आणि मग आपली मनोकामना देवीने पूर्ण केली म्हणून लोक देवीला आपल्या ऐपतीनुसार खण नारळ चोळी कोणी काही चांदी सोन्याच्या वस्तू पैसे गुळाच्या भेल्या साड्या अर्पण करतात. आणि मग ते सगळं जे अर्पण झालेल्या वस्तू त्याचा आम्ही ट्रस्ट लिलाव करतो. त्या लिलावाच्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळतं पैसे मिळतात त्यातून आणि लोक उत्स्फूर्तपणे या उत्सवाला देणगी देतात. आम्ही कोणाकडे मागायला जात नाही, लोक उत्स्फूर्तपणे अगदी गरीब 11 रुपये 5 रुपये देणारे पण माणसं आहेत, गरीब आदिवासी, ते पण मनोभावे श्रद्धेनं त्या देवीला देणगी देतात आणि त्यातून हा सगळा उत्सव दरवर्षी संपन्न होतो. असं सगळं या उत्सवाचं स्वरूप आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण या उत्सवात सहभागी होतात. आणखी या उत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आदिवासी आणि बिगर आदिवासी याच बरोबर हिंदू बांधवांचे जेवढे पंथ आहेत म्हणजे गुजराती, मारवाडी, जैन, ते पण या उत्सवात सहभागी होतात. मोखाड्यात मूळ मोखाड्याचे अनेक व्यापारी आज गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत सुरतला. ते आवर्जून या उत्सवाला येतात. एवढंच नाही तर त्यांचे जे नातेवाईक परदेशामध्ये आहेत ते सगळे येतात. त्याचबरोबर हिंदूंबरोबर मुस्लिम समाजाचे व्यापारी उत्सवात सहभागी होतात, उत्सवाला मदत करतात. हिंदूंच्या सगळ्या माहेर वाष्टणी म्हणजे लग्न होऊन गेलेल्या परगावी गेलेल्या मुली आनंदाने यात्रेला येतात. मुस्लिम बांधवांच्या मुली पण येतात की आमच्या गावची यात्रा आहे, म्हणजे परमश्रद्धेने येतात. हिंदूंच्या ते देवीच्या मंदिराला मोठी रोषणाई केली जाते, विद्युत रोषणाई. तसे मुस्लिम लोक मशिदीला पण करतात देवीची यात्रा म्हणून. हे थोडस एक इथलं वैशिष्ट्य आहे. मुस्लिम लोक कुस्तीचे पंच म्हणून काम पाहतात. यात्रा संपली का कुस्त्याचा फड रंगतो. अनेक गावचे मल्ल येतात आपलं शरीर सौष्ठव दाखवण्याकरता आणि विजयी होतात. त्यांना आम्ही देवस्थानतर्फे चांगली इनामं देतो. तर त्यावेळेला प्रामुख्याने अनेक मुस्लिम उत्स्फूर्तपणे पंच म्हणून काम पाहतात. तर असं या यात्रेचं वैशिष्ट्य. आदिवासी, बिगर आदिवासी, हिंदू, मुस्लिम, हिंदूच्या सगळ्या अनेक पंथ सगळे उत्सवात आनंदाने सहभागी होतात आणि ही बोहाडा म्हणजे ती यात्रा संपन्न होते. आता बोहाडा, अनेकांनी मला विचारलं की बोहाडा शब्दाचा अर्थ काय. तर बोहाडा या शब्दाचा उगम कुठेही सापडत नाही की बोहाडा हे नाव कशासाठी आणि का निर्माण झालं. तर मी माझ्या परीने याचा खूप शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि मी अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो की हा प्रामुख्याने हा बोहाडा जो आहे रामायण महाभारत याच्यावर सगळं अवलंबून आहे किंवा यातलीच पात्र निवडलेली आहेत. तर पांडव जेव्हा वनवासामध्ये होते त्यांचा 14 वर्ष वनवास संपल्यानंतर 1 वर्ष ते अज्ञातवासात होते. अज्ञातवासात असताना हे सगळे पांडव विराट राजाच्या दरबारी राहिले त्याच्या आश्रयाने. त्यावेळेला अर्जुनाने बृहन्नडा म्हणून रूप घेतलं, म्हणजे तो पुरुष असून स्त्री वेशामध्ये नर्तक म्हणून त्याच्या दरबारात राहिला. त्याचं नाव बृहन्नडा होतं. तो पुरुष असून नर्तन करायचा, नृत्य करायचा अर्जुन. म्हणून त्या बृहन्नडा शब्दाचा अपभ्रंश होता होता बोहाडा झाला असावा असं मी माझ्या परीने याचा निष्कर्ष या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे. बाकी याची उत्पत्ती कुठे सापडत नाही. पण आजही मोखाड्यात पुरुषच सगळे स्त्रीचाही वेश घेतात म्हणून त्याला लागू पडतं आणि लोकसंगीत सगळं हा प्रकार आहे म्हणून हे नाव याला असावं असं मी या निष्कर्षापर्यंत आलोय. तर आज मोखाड्याला बोहाडा आणि जगदंबा यात्रोत्सव असं दोन्ही नावाने हा उत्सव ओळखला जातो.
0: क्या बात आहे, वा, अतिशय वेगळी, शास्त्रशुद्ध आणि सविस्तर माहिती आज तुम्ही दिली. आणि खऱ्या अर्थाने मोखाड्यामध्ये ह्या बोहाड्याचा उगम झाला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत चालत आलेली प्रथा, परंपरा आणि त्या मागची लोकांची धारणा, या सगळ्याच गोष्टी तुम्ही आज खूप छान उलगडून सांगितल्या. आम्हा सगळ्यांच्या ज्ञानात खूप मोलाची भर यातून पडली आहे आणि आज आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आमच्याशी इतका छान संवाद साधला. आणि माहिती गोळा करणं ही तितकी बोलण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तिथे जाऊन राहणं, त्यांच्यामध्ये मिसळणं, त्यांचा विश्वास संपादन करणं हे गेले अनेक वर्ष आपण करत आहात आणि ह्या उत्सवासाठी इतकं भरघोस योगदान देत आहात. आपली ही तिसरी पिढी आता ह्या सगळ्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतेय हे सगळंच बघून आम्हाला खरंच भारावून जायला झालेलं आहे. तर आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी ज्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
1: नमस्कार.
0: तर मंडळी, रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा उत्सव वैशाखाचा, मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेमध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झाले होते खास मोखाडा इथून आलेले श्री उल्हासजी धारणे, जे माजी पत्रकार आहेत आणि श्री जगदंबा माता सेवा संस्था ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत.

0: वर बुकिंग सुद्धा.
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुधन आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व श्रोते आणि शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि या स्वच्छ दूध उत्पादनाच्या माहिती संदर्भामध्ये डॉक्टर डी एल रामटेके, कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र करडा, हे आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण जाणताच की आपला जो देश आहे तो दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. परदेशी बाजारपेठ काबीज करणं याच्यासाठी आता आपल्याला आवश्यक झालेलं आहे, परंतु शुद्ध दूध निर्मिती जी आहे ती यासाठी फार अत्यावश्यक आहे. तर याची मूलतत्व काय आहेत, नेमकं स्वच्छ दूध म्हणजे काय आहे, या संदर्भात आपण डॉक्टर रामटेके साहेबांकडून जाणून घेणार आहोत. तर मी ईश्वरांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर रामटेके साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डवरे साहेब.
0: तर डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आमच्या श्रोतेबंधूंना तुम्ही असं सांगा की जसं दुधाची आपण कल्पना करतो की बाबा दूध हे पूर्ण अन्न समजलं जातं, पण स्वच्छ दूध उत्पादन हे जे म्हणतो आपण ते नेमकं काय आहे, म्हणजे स्वच्छ दूध म्हणजे नेमकं काय?
1: स्वच्छ दूध म्हणजे निरोगी दुधाळू जनावरांचे स्वच्छ वातावरणात सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग होऊ न देता काढलेले दूध, अशा दुधाची प्रत कमी करणाऱ्या जीवाणूचे प्रमाण अत्यल्प असावे जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, शास्त्रीय पद्धतीने दूध निर्मिती न केल्यास दुधाची प्रत निकृष्ट होऊन ते जास्त काळ टिकूता येत नाही. तसेच दुधाच्या घटकावर होणाऱ्या रासायनिक क्रियांनी निर्माण होणाऱ्या आम्लतेमुळे दूध नासल्या जाऊन आर्थिक नुकसान.
0: दूध उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवाणूंचा, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव व्हायला नको आणि ते स्वच्छ आणि ज्याला अमृत म्हणतो या खऱ्या अर्थाने ते अमृत लोकांपर्यंत जाण्याकरता हे सगळं आपण टाळून जे दूध आहे ते गेलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर मग आता ही जे आपण म्हणतो की स्वच्छ दूध वगैरे जे आहे, तर ही दूध हाताळणीची काही तत्व आहेत का, आणि असतील तर ती कोणती, ती आम्हाला सांगा.
1: होय डवरे साहेब, यामध्ये दूध निर्मिती व दूध हाताळणी वेळी दुधाला होणारा सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग टाळणे, एक दुधातील जीवाणूच्या वाढीस आळा घालणे. स्वच्छ दूध उत्पादन तर केले जातेच, तदनंतर दुधाला कमी तापमानावर म्हणजे 4 अंश सेल्सिअस या तापमानापेक्षाही कमी साठवले जाऊन त्याची हाताळणी व वाहतूक देखील त्याच तापमानावर केली जाते. आपल्या देशात मात्र या बाबीवर जास्त लक्ष दिले जात नाही.
0: तर बरोबर आहे, आपण जसं सांगितलं की जीवाणूंचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होणार नाही याची काळजी करणं गरजेचं आहे आणि एका विशिष्ट तापमानावर ते आपण तापवलं पाहिजे. तर त्या सगळ्या बाबी आपल्या देशामध्ये तेवढ्या पाळल्या जात नाही,
1: पाळल्या जात नाही.
0: म्हणून आपल्याकडे जे दूध इतक्या मोठ्या प्रमाणात होतं तर ते बऱ्याच वेळा स्वच्छ दूध आपल्याला मिळत नाही. तर मग आता हे जे आहेत की बाबा अस्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणते घटक जबाबदार आहेत, त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: अस्वच्छ दुधात जनावरे, दोहन करण्याची अस्वच्छता, दूध दोहन प्रक्रिया आणि सभोवतालचे वातावरण, यामध्ये अस्वच्छ दूध जनावरे यामध्ये आपल्याला करावं लागेल. स्वच्छ व आजारी जनावरे, निरोगी व्यक्तीला संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. अस्वस्थ स्तन व जनावरे, दोहन करण्यापूर्वी जनावरांची कास व स्तन पाण्याने स्वच्छ धुवून जंतुविरहित करावीत, त्यामुळे जनावरांच्या कातडीला चिकटलेले शेण, केस, काळी कचरा, धूळ इत्यादीतून जीवाणूचा दुधात होणारा प्रवेश रोखला जातो.
0: डॉक्टर साहेब, आता असं मला असं सांगा की बाबा हे जे जनावर जे तुम्ही म्हटलं की बाबा अस्वच्छ जर असेल किंवा दोहन करणारा जो दूध काढतो तो जर स्वच्छ अस्वच्छ असेल तर याच्यामुळे दूध कसं काय अस्वच्छ होतं, त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. की विशेषतः आता आपण असं म्हणतो की दूध काढणाऱ्याची जी अस्वच्छता ही सुद्धा त्या दुधाच्या अस्वच्छतेसाठी कारणीभूत आहे का?
1: हो, तर निरोगी नसलेल्या व्यक्तीच्या शिंकण्याने व खोकल्याने जीवाणूचा प्रवेश होतो. अस्वच्छ हात, कपडे हे देखील जीवाणूच्या संसर्गात कारणीभूत ठरतात.
0: बरोबर.
1: दूध दोन करणाऱ्या व्यक्तीचा वाईट सवयी, जसे म्हणजे तंबाखू खाणे, बिडी, सिगरेट पिणे, नाक साफ न करणे इत्यादी गोष्टी ह्या अवलंबून असतात.
0: बरं, आता मला असं सांगा डॉक्टर साहेब की हे जे दूध दोहन प्रक्रिया आहे आणि वातावरण जे आहे आजूबाजूचं, याचाही बऱ्याच वेळा दुधाच्या अस्वच्छतेवर परिणाम होतो का? म्हणजे आता कसं होतं की बाबा बाजूचं वातावरण जर अस्वच्छ असेल तर एक सर्वसाधारण आपण असं समज असतो की बाबा त्याच्यामध्ये अस्वच्छ होतं दूध होऊ शकतं, किंवा दोहन प्रक्रिया जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं जर आपण दोहन केलं तर त्याच्यामध्ये असं काही शास्त्रीय याच्यामध्ये प्रकाश टाकता येईल का आपल्याला, किंवा दोहन प्रक्रिया आणि सभोवतालच्या वातावरणाचा दुधावर जो अस्वच्छतेवर काही परिणाम होतो का?
1: होतो. तर यामध्ये अपूर्ण दोहन, आचडातील शिल्लक दूध हे जीवाणूच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते.
0: बरोबर.
1: चुकीच्या दोन पद्धतीमुळे थनाला इजा होऊन थन निकामी होतात.
0: बरं.
1: दूध काढण्याची व साठवण्याची भांडी अस्वच्छ व जंतुविरहित न केलेल्या भांड्याद्वारे जीवाणूचा प्रवेश दुधात होतो.
0: बरं.
1: याचबरोबर सभोवलचं जे वातावरण आहे, जनावरचा गोठा, त्यातील वातावरण, अस्वच्छ व कोंदड जागी असलेला गोठा जीवाणूचा संसर्ग दुधास होण्यास कारणीभूत ठरतो. त्यासाठी गोठा हवेशीर व मोकळ्या जागेत असावा. दुधाची हातळणी यामध्ये म्हणजे कच्चे दूध एकत्र करणे, थंड करणे, वाहतूक, वितरण, दूध एकत्रीकरण, साठवण, वाहतूक, वितरण या दूध हातळणी प्रक्रिया असून या विविध प्रकारची आहेत.
0: म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे डॉक्टर साहेब की आता ही जी दुधाची हाताळणी हा जो तुम्ही विषय घेतला, तर दुधाची हाताळणी करताना काही विशिष्ट गोष्टीवर लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागतं का? त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जर आम्हाला आमच्या दुधाबद्दल सांगितलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
1: तर यामध्ये आहेत दुधाचे संकलन, दूध थंड करणे, दुधाची वाहतूक, दूध प्रक्रिया, दुधाचे वितरण.
0: बरं बरं बरं बरं. तर ह्या ज्या आहेत ह्या बाबी हाताळताना आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता डॉक्टर साहेब आपण ह्या ज्या बाबी इतक्या पाहिल्या तर याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ जे दूध उत्पादन आहे त्याच्यासाठी काही आपल्याला टिप्स देता येतील का की बाबा स्वच्छ दूध उत्पादन आपल्याला जे करणं आपण आज आवश्यक आहे आणि ह्या सर्व बाबी ज्या पाहिल्या आपण याच्यामध्ये संक्षिप्त सार म्हणून आपल्याला काही टिप्स आपल्याला सांगता येतील का?
1: हो,
0: ज्याच्यामुळं दूध स्वच्छ निर्माण होईल.
1: हो सांगता येईल ना. यामध्ये जनावरांची स्वच्छता, दूध दोहकाची स्वच्छता,
0: बरोबर,
1: दोहन थळाची स्वच्छता,
0: बरं,
1: भांड्याची किंवा साधनाची स्वच्छता, दूध दोहन करताना स्वच्छतेबाबत घ्यावीची काळजी,
0: बरोबर,
1: वातावरणाची स्वच्छता,
0: बरोबर.
1: तसंही आपला देश कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून परदेशी बाजारपेठ काबीज करणे आवश्यक झाले आहे.
0: बरोबर.
1: शुद्ध दुधाची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे केल्यास स्वावलंबन व आर्थिक विकास आणि आरोग्य निर्मितीसाठी काळ पर्तृत्व निवांत गरज आहे.
0: बरोबर. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेब आपण दिली. शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय की बाबा दूध हे पूर्ण अन्न आपण ज्याला म्हणतो आणि त्याला अमृताची सुद्धा उपमा दिली जाते. परंतु जर आपलं दूध स्वच्छ नसेल तर हेच अमृत शक्य आहे की आपल्याला ते विष म्हणून कधी कधी स्वीकारण्याचं काम पडू शकते. जर आपण दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करतो तर स्वच्छ उत्पादनासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण जी चर्चा करतो डॉक्टर साहेब की जे स्वच्छ दूध उत्पादनासाठी आपण बोलतो आहोत, तर हे जे दूध स्वच्छ उत्पादन करण्याकरता जनावरांचा जो गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पण काही विशेषतः आपल्याला काळजी घ्यावी लागते का? की गोठ्यामधून सुद्धा बऱ्याच वेळा दूध अस्वच्छ होण्यासाठी आपल्याला कारणीभूत असतं का? तर हे गोठ्याचा काय संबंध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आहे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: यामध्ये मला एक सांगावं वाटते की जनावरांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत, नियमित शेणपाणी करून झाडून साफ ठेवावेत.
0: बरं.
1: विशेष करून दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडी कचरा काढून साफ करावे.
0: बरं.
1: गोठ्यामध्ये डास, गोचिड, माशा यांचा उपद्रव होऊ नये म्हणून जनावरे चारण्यास सोडल्यानंतर गोठा साफ करून त्यात फिनाइल मिश्रित पाणी शिंपडावे.
0: बरोबर.
1: मॅलेथियनचे 0.1% द्रावणांची फवारणी अधूनमधून करावी.
0: बरोबर.
1: ही फवारणी सकाळचीच घ्यावी म्हणजे दिवसभर उग्रवास निघून जातो.
0: बरोबर.
1: व मगच जनावरे बांधावीत.
0: बरं.
1: गोठ्याच्या भिंती पक्क्या असल्यास त्याचा वर्षातून 1-2 वेळेस चुना लावावा.
0: बरं.
1: गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
0: बरं.
1: गोठ्यात खेळती हवा असावी म्हणजे दुर्गंधी राहत नाही.
0: असं असं.
1: हा. सांडपाण्याच्या नाल्या नियमित उपसून घ्याव्यात. त्यामध्ये फवारणी घ्यावी. दूध काढताना व दूध काढण्यापूर्वी 1-2 तास अगोदर कुट्टी, भुसा, मुडघास इत्यादी गोठ्यात आणू नयेत. नसता हवेत त्याचे कण दुधात पडतात व दूध घाण दिसेल.
0: बरोबर आहे. बरोबर. म्हणजे हे किती मोठा याच्यामध्ये या गोठ्याचा आणि स्वच्छ दूध उत्पादनाचा फरक आहे की त्याच्यामध्ये असणारे विविध ज्या स्वच्छतेच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये असणारे कीटक असो किंवा त्याच्यामध्ये घाण असो, तर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छता
1: कारणीभूत होऊ शकतात
0: आणि शिफारसी रसायने तुम्ही जी सांगितली योग्य वेळी आणि मार्गदर्शनाखाली वापरली तर गोठा जर स्वच्छ असेल तरच दूध आपलं
1: दूध चांगलं.
0: तर डॉक्टर साहेब जसं गोठ्याचं आपलं दूध स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे तसं ही जी दूध ज्या भांड्यात आपण काढतो तर ही दूध काढण्याची जी भांडी आहेत याचा स्वच्छ दूध उत्पादनाशी कसा संबंध येतो आणि आपण कोणत्या काळजीच्या संदर्भात घ्यायला पाहिजे विशेषतः भांड्याच्या संदर्भामध्ये?
1: बरोबर. तर यामध्ये बरेच लोक दूध काढण्यापूर्वी बकेट किंवा मोठ्या तोंडाच्या गुंड्या वापरतात किंवा किंवा पत्र्याचे तयार केलेले डब्बे वापरतात.
0: बर.
1: दूध साठवून संकलन केंद्रावर नेण्यासाठी तर सर्रास टिनाच्या पत्र्याचे डबे वापरतात. या डब्याच्या तळाच्या व उभ्या जोडामध्ये असंख्य घाण असते. पूर्वीच्या दिवसाच्या दुधास अंश बसलेला असतो. अशा ठिकाणी जीवाणूची वाढ भरमसाठ होते. मोठ्या तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव असतो. लहान तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव नसतो. त्यासाठी लहान तोंडाची जर्मन किंवा स्टेनलेसची भांडी दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी व वाहतुकीसाठी वापरावीत.
0: म्हणजे आपण असं म्हणतो की लहान तोंडाची, मोठ्या तोंडापेक्षा लहान तोंडाची, बरोबर.
1: तर ही भांडी धुण्यासाठी सोपी असतात. भांडी धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, सोड्याचा वापर करावा, भांडी गरम व थंड पाण्याने धुवून उघडी ठेवून उन्हात वाढवावी,
0: बरोबर,
1: नंतरच ती वापरावी.
0: असं असं असं. तर मग आता आपण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, पण किती याचा महत्व की जसं आपण मोठ्या तोंडाची जर भांडी ठेवली तर बऱ्याच वेळा तिथे जीवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, आणि पूर्वीच्या दुधाचे अंश तिथे राहिले तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूचा प्रादुर्भाव, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव, बरोबर आहे. जसं आता या भांड्याचा स्वच्छ उत्पादनाशी संबंध आहे, तसा पाणी पुरवठा आणि जनावराला जे खाद्य देतो आपण याचाही स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे का? आणि आहे तर कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे?
1: यामध्ये काय होते की या व्यवसायामध्ये जनावरांना पिण्यासाठी, जनावरांना धुण्यासाठी, गोटे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी भरपूर पाणी लागते.
0: बरोबर.
1: पिण्यासाठी जे पाणी आपण वापरतो ते शुद्ध व ताजे व भरपूर असावे. साचलेली डबकी, घाणेरडी तळी, उपसा नसलेल्या विहिरीचे पाणी वापरू नये. यासाठी नदी, स्वच्छ तलाव, हापसा, चांगल्या विहिरीचे गोड पाणी वापरावे.
0: बरोबर.
1: पिण्याच्या पाण्याचा हौद व त्याचा परिसर स्वच्छ व शक्यतो कोरडा ठेवा. हौदास अधून मधून चुना लावा. हौदाजवळ चिखल व घाण होऊ नये. त्याचप्रमाणे जनावरांचे खाद्य दर्जेदार व पौष्टिक खुराक द्यावा.
0: बरोबर.
1: तो समतोल असावा. बुरशी आलेली कुजलेली वरण वापरू नये. दूध काढण्यापूर्वी व काढताना कोबीचे पाने, कांदे, लसूण याची पाने, मूळ घास ही इत्यादी उग्र वास येणारी खाद्य जनावरांना देऊ नये. नसता दुधात या पदार्थाचा वास लागून प्रत खराब होते.
0: अतिशय चांगली माहिती आपण दिली. आपण असं म्हणून राहिला की जर आपण त्याच्यामध्ये शुद्ध पाणी, जसं तुम्ही म्हटलं की जसं आपल्याला पाणी शुद्ध हवं आहे तसं आपण दुधाळ जनावरांना सुद्धा जे स्वच्छ पाण्याचा जर पुरवठा केला तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश दुधामध्ये असतो, तर त्या पाण्याचा पण परिणाम स्वच्छ दूध उत्पादनावर होतो. दुसरी बाब आपण अतिशय चांगली सांगितली की खाद्य जे आहे विशेषतः उग्र वास असणारे जे आहे, लसण आहे, कांदा आहे, तर कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा असं जाणवतो की दुधाला वास येतो, तर तो या खाद्यामुळे आपल्याला जाणवतो. तर ह्या जर आपण काळजी घेतली तर दूध हे स्वच्छ
1: होऊ शकतं.
0: तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की बा साठवणूक ही दुधाची आपल्याला आवश्यक
1: आहे.
0: आता या साठवणुकीमध्ये सुद्धा दुधात दूध जे आहे अस्वच्छ होऊ शकते का? आणि मग ही साठवणूक आपल्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे की ज्याच्यामुळे दूध हे स्वच्छ राहणं गरजेचं आहे, हे आपण जर गृहीत धरलं मग साठवणूक कशा पद्धतीची असावी आपली?
1: दुधाची साठवणूक जसं आपण दूध काढणे झाल्याबरोबर दूध पांढऱ्या व पातळ स्वच्छ कापडातून काढून घ्यावे. मोठ्या भांड्यात साठवून झाकून ठेवावे, म्हणजे त्यात झुरळ, माश्या, काळी कचरा पडणार नाही. दूध थंड ठिकाणी ठेवावे, म्हणजे दुधाचे तापमान वाढणार नाही.
0: बरोबर.
1: नसता दुधाचे तापमान वाढून दुधात जे काही जीवाणू असतील त्याची वाढ होण्यास मदत होते. जीवाणू दुधातील शर्करेवर क्रिया करतात व दूध आंबट होते.

0: असे दूध तापवले असता फुटते किंवा नाचते.
1: बरं बरं बरं. म्हणून आपल्याला साठवणूक जी आहे ती फार आवश्यक आहे, व्यवस्थित करणं आवश्यक आहे. अतिशय चांगली माहिती आपण दिली. पण डॉक्टर साहेब, याच्यामध्ये आपल्याला सारांश रूपाने काही सांगता येईल का की याच्यामध्ये एक दोनच फक्त बाबी अशा की जर तुम्ही स्वच्छ दूध करायचं असेल उत्पादन, तर याच्यासाठी एक दोन गोष्टी काही सांगते.
0: तर यामध्ये आपल्याला असं करता येईल की निरोगी जनावर असावे, गोठा स्वच्छ ठेवावा.
1: बरोबर आहे. आणि जनावर स्वच्छ आहे,
0: दिवसभर सूर्यप्रकाश
1: सुद्धा आपल्याला
0: सूर्यप्रकाश व्यवस्थित असायला पाहिजे, हवा खेळती असायला पाहिजे, पाणी पाजा शुद्ध आणि ताजे.
1: तर ह्या सगळ्या बाबी डॉक्टर साहेब आपण ज्या सांगितल्या ह्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपलं दुधाचं उत्पादन जे आपलं चांगलं आहे ते स्वच्छ दूध उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये होईल. तर ही जी माहिती आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितली, अतिशय चांगल्या प्रकारची माहिती ज्याच्यामुळे आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये फायदा घेऊ शकतो, याबद्दल मी स्वरांच्या वतीनं आणि आपणाच्या वतीनं पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचा, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-26।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं।

0: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: ऐकूया संसार या चित्रपटामधलं गीत. सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आहे विश्राम बेडेकर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. श्रोते हो, आज सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय बाबूराव भाके स्मृती प्रित्यर्थ श्री प्रफुल्ल केतकर संपादक साप्ताहिक ऑर्गनायझर नवी दिल्ली यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र साधनेचे शतक. आणि त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत मंत्र संध्या सादर करते विरेश सापटे आणि सहकारी. शिवाय श्री विजय कुमार थोरात यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या सोमवार म्हणजेच आज दिनांक 11 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पाहुणी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

Sam Raider.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: द्या नव घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

Thank you.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले आणि आशा चिल्ले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कवी यशवंत देव यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हमशकल या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे राहुल देववर्मन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लढाई या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना इंदिवर यांची आणि हे गीत ऐकूया अलका याज्ञिक आणि संगीतकार अन्नू मलिक यांच्या आवाजात.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800016406 या.
2: आणि कार्यक्रमातलं हे आनंदाचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हार जीत या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल।
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया।
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: ऐकूया पी के मिश्रा यांची ही गीतरचना येसुदास यांच्या स्वरात, संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट आहे हिंदुस्तानी।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया दो दिशाए या चित्रपटामधलं गीत यसुदास यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृती आपल्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. मॅडम, डॉक्टर नमस्कार, आणि आजच्या कार्यक्रमाला आणखीन काही नवीन प्रश्नांनी सुरुवात करूया. जसं आपण सुरू केलंय की श्रोतेसुद्धा आपल्या या कार्यक्रमात त्यांचे प्रश्न किंवा शंका आपल्याला पाठवू शकतात, त्याचप्रमाणे आज सुद्धा एका श्रोत्याचा प्रश्न आपल्यापर्यंत आलेला आहे आणि तो प्रश्न सुरुवातीचा असा आहे की त्यात ती म्हणते की डॉक्टर, मी बाळाला दुधाची बाटली चालू केली होती. सुरुवातीला माझं दूध काढून मी बाटलीने पाजत होते. आधी मला ते भरपूर त्यात दिसत होतं, पण नंतर दूध कमी यायला लागलं आणि मग एकदा दोनदा पंपिंग मी करत होते आणि उरलेला वेळ मी त्याला फॉर्म्युला देत होते. अजूनही थोडं थोडं दूध येते, पण आता बाळ लॅच करत नाही, बाळ सरळ ढकलून देतो आणि गेल्या 2 दिवसापासून थेंबभर सुद्धा दूध आता येत नाहीये. आणि नुकतंच मला आईच्या दुधाचं महत्व समजलेलं आहे. आईचं दूध अमृतासारखं असतं, ते बाळाला किती फायदेशीर असतं हे सुद्धा मला समजलंय. पण आता मात्र मला समजत नाहीये, सुचत नाहीये की बाळाला जो फॉर्म्युला मी देते तो बंद करून टाकू का, म्हणजे भूक लागली की बाळ आपोआपच स्तनपान करेल, आपोआपच लॅच करेल आणि मग ही प्रोसेस पुन्हा सुरू होईल. याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: तुझी काळजी मला समजते. तुझा प्रश्न हा तुझा एकटीचा प्रश्न नाही. हल्लीच्या दिवसामध्ये मी अशा असंख्य मातांना बघते की ज्यांना बघायचं असतं की दूध किती येतं, आणि त्या मुली खूप शिकलेल्या असतात बरं का. म्हणजे जेवढ्या जास्त शिकलेल्या तेवढं त्यांना ते बघायचंच असतं किती येतं. आणि मग त्या सुरुवातीला पंपिंग करून बाटलीने देतात, त्यांना अगदी भरपूर दूध दिसतं. सुरुवातीच्या काळामध्ये 60 ml म्हणजे त्यांना छान वाटतं. आणि मग हळूहळू कधीतरी पंपिंगचा कंटाळा येतो, कधी बाळ घेत नाही. आणि मग एकदा का बाटलीची सवय लागली की बाळ छाती घ्यायला नाही म्हणतं, मग निपल कन्फ्युजन सुरू होतं. कारण बाटलीचं निपल हे मोठं लांब असतं, बाटली पालथी केली की टपटप टपटप दूध यायला लागतं. याच्या उलट आईच्या छातीला मोठा करून लॅच करायला लागतं, सप करायला लागतं. हे दोन्हीही एक्झॅक्टली अपोजिट मेकॅनिझम्स आहेत. आणि मग निप्पल कन्फ्युजन होतं, बाळाला कसं घ्यायचं कळत नाही. आणि मग त्यातल्या त्यात सोपा मार्ग हा बाटलीचा आहे, आणि मग बाळाला बाटलीने पिणं आवडायला लागतं. तशात आईला जर घाम येत असेल तर घामाचा वास मग बाळाला नको वाटायला लागतो, आणि मग हळूहळू बाळ लॅच करणं सोडून देतं. आता तू प्रश्न विचारला आहेस की फॉर्म्युला डायरेक्ट बंद करू का, तर असं करून कसं चालेल बाळा. फॉर्म्युला तू चालू केलेला आहेस, तुझं दूध त्याच्यामुळं हळूहळू कमी झालेलं आहे, आणि मग अशा कंडिशनमध्ये जर का तू फॉर्म्युला बंद केलास तर बाळ उपाशी राहील की नाही असं नाही करता येणार. कसं होतं की तू फॉर्म्युला पाजलास, फॉर्म्युलानी बाळाचं पोट भरून गेलं, बाळ 4 तास झोपलं की 4 तास बाळ तुझ्या अंगावर प्यालं नाही. त्यामुळं बाळ प्यालं नाही की मग आपोआप फीडबॅक इनिबिटर ऑफ लॅक्टेशन जो असतो तो मेंदूला रिफ्लेक्स देतो आणि ऑटोमॅटिक दूध कमी कमी व्हायला लागतं. त्यात तू पंपिंग पण कमी करून टाकलंस, त्यामुळं दूध जर काढलंच जात नाही तर तयार कसं होईल पुढचं. आणि मग हळूहळू तुझं दूध पण कमी होत गेलं. ही विशेष सायकल आहे. आता या सायकलमधून जर तुला बाहेर पडायचं असेल तर त्याच्यामध्ये असंख्य स्टेप्स आहेत. तुला त्याच्यामध्ये लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्यायला लागेल, कारण सुपरविजनखाली तू फॉर्म्युला कमी करू शकतेस, पण जर कोणी सुपरवाईज करतच नसेल तर तुला कसं कळणार की बाळ उपाशी आहे का, हायपोग्लायसिमिक आहे का, पोटभर प्यालं आहे का, ओव्हरफीड झालं आहे. त्यामुळं तुला कोणाची तरी मदत घ्यायला लागेल, गायडन्स घ्यायला लागेल. आणि हळूहळू फॉर्म्युला कमी करणं, बाटली बंद करणं आणि बाळ छातीला प्यायला त्याला लॅचिंग करायला शिकवणं, या पद्धतीनं स्टेपवाईज तुला जायला लागेल. आणि मग असं करत करत हळूहळू बाळाचा फॉर्म्युला कमी करणं आणि छातीवर पाजणं वाढवणं असं तू करू शकशील. हे काही एकदम होणार नाही, हे तुला स्लोली करायला लागेल. बाळाला बाळाच्या पेसनी घ्यायला लागेल, बाळाच्या मूडप्रमाणे घ्यायला लागेल. त्याला रडवून जर तू करायला गेलीस तर हे शक्यच नाही. त्यामुळं बाळाला लॅचिंग शिकवणं हा एक भाग आणि हळूहळू तुझं दूध वाढवणं हा दुसरा भाग. या पद्धतीनं असंख्य मातांना आत्तापर्यंत आमच्याकडे दूध आलेलं आहे. बंद झालेलं दूध परत सुरू होतं. बाळ अगदी भरपूर आईचं दूध प्यायला लागतं. कधी कधी एक्सक्लुसिव्ह ब्रेस्टफीडिंगवर शिफ्ट होतं. पण त्याच्यासाठी तुला पेशन्स ठेवायला लागतील. तू जेवढी टेन्शन घेशील तेवढी ही क्रिया काही सोपी राहणार नाही. त्यामुळं नक्कीच तू अत्यंत पेशन्स ठेव, शांतपणाने हळूहळू बाळाला लॅचिंग शिकव, बाटली बंद कर आणि मग बघ काय होतं ते. आणि एकाएकी फॉर्म्युला बंद करू नकोस बरं. अशाने बाळ उपाशी राहील, हायपोग्लायसेमिक होईल. बाळाला हळूहळू स्विच कर. बाळाला जर का एकाएकी फॉर्म्युला बंद केला आणि बाळाने लॅच पण नाही केलं तर बाळाला दूध कसं मिळेल? मग बाळाची शुगर नाही का कमी होणार? त्यामुळं फॉर्म्युला हा तुला स्लोली कमी करायला लागेल आणि तुझं पाजणं वाढवायला लागेल.
0: नक्कीच खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता डॉक्टर, आणि खरं तर अशी परिस्थिती येऊ शकते हे सुद्धा आपल्याला याच्यातनं समजलं. पण अर्थात त्याच्यासाठी कसं डील करायचं, त्याला काय मार्गदर्शन करायला हवं, काय उपाय करायला हवे हे सुद्धा तुम्ही आता याच्यातनं सांगितलं आहे. आता ह्याच अनुषंगानं आणखीन एका मातेनं आपल्याला प्रश्न पाठवलेला आहे व्हॉट्सअपवरती, आणि तो प्रश्न असा आहे म्हणजे तोही फार वेगळा आहे. बऱ्याचदा असं घडतही असेल, प्रयत्नही लोक करत असतील, तर तो असा प्रश्न आहे की ती म्हणते की बाळ लॅच करत नाहीये, पण एकदा तिची मैत्रीण तिच्याकडे आली होती आणि त्या दोघींचीही बाळं एकाच वयाची आहेत. तर ती मैत्रीण मला म्हणाली की तुझ्या बाळाला प्यायला घेऊ का, आणि माझं बाळ तिला छान लॅच करत होतं, तर हे कितपत योग्य आहे, असा स्तनपान देणं योग्य आहे का, याच्याबद्दलही आपण जरूर मार्गदर्शन करावं.
1: तुझ्या या प्रश्नामध्ये सायंटिफिक आणि लीगल इश्यूज भरपूर आहेत. आता बघ, आताच्या हल्लीच्या दिवसांमध्ये एखाद्या आजाराचं संक्रमण होण्याची शक्यता असते, काही इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा पद्धतीनं लॅच करायला ट्रायल देणं हे थोडं धोक्याचं असू शकतं. याच्यामध्ये बरेच सायंटिफिक इश्यूज आहेत, लीगल इश्यूज आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं लॅचिंग ट्राय करणं हे धोक्याचं. त्याच्याचबरोबर काय होतं की जर तिला फ्लो एकदम छान येतो आहे आणि मग तिला लॅच करते बाळ, तर मग ते बायोलॉजिकल मदरला लॅच करायला नाही म्हणू शकतं. कारण मग त्याला कष्ट पडतात, ते दूध जर कमी झालेलं असेल, खूप दिवसात तू पाजलंच नाही आहेस आणि मग पहिल्यांदा लॅच करायचं आहे, मग परत सगळ्याच गोष्टी येतात, ब्रेस्ट साईज आहे, मग बाळ काही वेळा कम्फर्टेबल नाही होत. त्यामुळं हे थोडं रिस्की आहे. अगदीच सख्खी बहीण आहे अशा वेळा तुम्ही विचार करू शकता, पण तरीसुद्धा शक्यतो हे टाळावं.
0: नक्कीच डॉक्टर, हा जो दुसरा प्रश्न होता तो खूप महत्वाचा होता. बऱ्याचदा पूर्वीच्या काळी अशा गोष्टी घडत होत्या, आपण ऐकलं आहे आपल्या आजीच्या काळात वगैरे, पण आता मात्र ही सवय किंवा ही प्रोसिजर करणं किती योग्य नाहीये किंवा काय योग्य नाहीये हे सुद्धा तुम्ही समजावून सांगितलं, आणि त्याच्या पाठीमागची काय कारण असू शकतात हे सुद्धा आपण छान समजावून सांगितलं. नक्कीच या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांनी श्रोत्यांच्या मनात असलेले संभ्रम दूर व्हायला मदत होणार आहे. खरोखर आजचा भाग सुद्धा या वेगळ्या प्रश्नांनी उद्बोधक ठरला. हे प्रश्न बऱ्याचदा मनात येतही असतील श्रोत्यांच्या, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि नेहमीप्रमाणेच आजचा कार्यक्रम सुद्धा खूप छान मार्गदर्शक ठरला आहे. तुम्ही आज इथं आलात आणि ही छान महत्वाची माहिती दिली, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. श्रोते हो, आज सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय बाबूराव हाके स्मृती प्रित्यर्थ श्री प्रफुल्ल केतकर संपादक साप्ताहिक ऑर्गनायझर नवी दिल्ली यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र साधनेचे शतक. आणि त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत मंत्र संध्या सादर करते विरेश सापटे आणि सहकारी. शिवाय श्री विजय कुमार थोरात यांचं चित्र प्रदर्शन. जरूर या सोमवार म्हणजेच आज दिनांक 11 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा. दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: देवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. सप्रा मुखर्जी, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं. बॉबी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
2: बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके,

0: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा गल्पधारू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरात

नगर नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खैरनार आपले स्वागत करतो। श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक खेळाडू अशी की जी टेनिस पण खेळती आणि क्रिकेट पण खेळती। टेनिसमध्ये तर तिने आपला हात दाखवलाची, आता ते क्रिकेटमध्ये देखील आपला चौकार षटकार मारून हात दाखवत आहेत। असेच एक खेळाडू म्हणजे नाशिकची अपूर्वा रोकडे। आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत। अपूर्वा नमस्कार।
6: नमस्कार सर।
5: अपूर्वा,

0: तुझी टेनिस खेळण्याची सुरुवात कशी झाली?
1: खरं सांगायचं गेलं तर मी वयाच्या 2 वर्षापासून टेनिस खेळत आहे. माझे वडील हे एक उत्कृष्ट खेळाडू होते, पण त्यांच्या काळात त्यांना लॉन टेनिस खेळायची संधी न मिळाल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की माझी मुलगी ही टेनिस खेळेल. पहिल्या वाढदिवसाला पप्पांनी मला एक सोन्याचं छोटंसं टेनिस रॅकेटचं लॉकेट गिफ्ट केलं आणि त्याचबरोबर एक प्लॅस्टिकची रॅकेट देखील गिफ्ट केली. तिथूनच माझी टेनिस खेळण्याची सुरुवात झाली. वयाच्या 4 ते 5 वर्षात त्यांनी मला कोचिंगमध्ये टाकलं, तोपर्यंत तेच मला शिकवत होते. त्या काळात युट्यूब नव्हतं, पण टीव्हीवर टेनिस बघून आणि पेपरमधलं जे कटआउट असायचं ते वाचून त्यांनी मला शिकवलं. 4 ते 5 वर्षानंतर माझ्या आईनी ते पुढे ठेवलं, मला टेनिस कोचिंगला घेऊन जायची. तिथून पुढे माझं टेनिसचं प्रोफेशनल करिअर हे सुरू झालं. अंडर 8 ची टुर्नामेंट मी 6 वर्षातच खेळले आणि ती मी जिंकले देखील, आणि तिथून माझं टेनिसचं हे करिअर पुढे सुरू झालं.
0: तू टेनिसचं करिअर सुरुवात झाले असे म्हणते, परंतु ती मुख्य सुरुवात कुठून झाली आणि तुझे पहिले कोच कोण होते?
1: माझे पहिले कोच तर माझे वडीलच होते. त्यानंतर मला हेमंत बेंद्रे सरांचं, राधिका मॅमचं खूप मार्गदर्शन लाभलं. टेनिस अंडर 8 पासून मी खेळायला सुरुवात केली आणि मी नाशिकची पहिली यंगेस्ट प्लेअर म्हणून SGFI स्कूल गेम्समध्ये खेळले तेव्हा मी 7वीत होते. आणि त्याच वर्षी मी सिनियर वुमन्ससाठी सुद्धा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि ती खरी सुरुवात माझ्या करिअरला म्हणावी लागेल, कारण ते एक खूप मोठं बेंचमार्क सेट झालं होतं. आणि तिथून पुढे मी ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे मॅचेस खेळले, ITF देखील खेळले, इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचे मॅचेस खेळले आणि त्यानंतर युनिव्हर्सिटीला देखील रिप्रेझेंट केलं. टेनिसमध्ये 8 ते 10 नॅशनल्स मी खेळले आणि तिथून माझी सुरुवात झाली.
0: अपूर्वा, तू टेनिस खेळत असताना क्रिकेटकडे कशी वळली?
1: क्रिकेटकडे वळणं म्हणजे क्रिकेटने मला स्वीकारलं. 2020 मध्ये कोविड झाला, मी मुंबईला तेव्हा प्रॅक्टिसला होते, कोचिंग करत होते आणि मी घरी आले. साधारण 1 ते 1.5 महिना आपल्या सगळ्यांना वाटलं की कोविड चालेल, पण कोविड लांबत गेला, 6 महिने झाले. आणि माझा भाऊ क्रिकेट खेळायचा, घरी बोर व्हायला लागलं, स्वतःच्या हेल्थकडे आणि एक पॉझिटिव्ह वाईब क्रिएट करण्यासाठी आम्ही आमच्या घरातल्या अंगणातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हा पप्पांचे खास मित्र स्वर्गीय शेखर गवळी सर देखील आमच्या घरी यायचे, आमचे नेबरच आहेत होते. आणि ते तेव्हा रणजीचे कोच होते आणि त्यांनी मला क्रिकेट शिकवायला सुरू केली. माझ्या वडिलांनी त्यांचे मित्र राजेंद्र शिंदे, जे एक चांगले क्रिकेटपटू त्यांच्या काळात होते, आणि ह्या सगळ्या दिग्गज व्यक्तींचं मला जेव्हा मार्गदर्शन लाभलं तेव्हा मला असं वाटलं की मी क्रिकेट देखील खेळू शकते. त्याच्यानंतर मी मॅचेस खेळले, तेव्हापर्यंत सुद्धा मी क्रिकेट प्रोफेशनली खेळायचा विचार केला नव्हता, पण जेव्हा मॅचेस खेळले त्या क्षेत्रात मला अजून आवड निर्माण झाली, माझा परफॉर्मन्स झाला, तेव्हा मला असं वाटलं की टेनिसपेक्षा जास्त मी क्रिकेटमध्ये अचीव्ह करू शकेल. आणि मी एक इम्पॉर्टंट आणि रिस्की डिसिजन माझ्या लाईफमध्ये घेतलं.
0: मग क्रिकेट खेळत असताना टेनिसकडे दुर्लक्ष झालं का, टेनिस खेळती वगैरे अजून?
1: टेनिस मी ॲज अ पॅशन खेळते, टेनिस कधीच सोडू शकत नाही. आणि क्रिकेट आणि टेनिस हे जरी इंडिव्हिज्युअल आणि टीम गेमचा त्यांचा फरक असला तरी टेनिसचे बरेच स्किल्स मला क्रिकेटमध्ये उपयोगात येतात, म्हणून मी टेनिस अजून पण खेळते. टेनिसचं मी कोचिंग देखील केलं, रेफरी देखील मी करते. सो टेनिस हे माझ्या आयुष्यातून कधीच पूर्णपणे संपू नाही शकत.
0: टेनिस म्हणजे तो क्रिकेट आणि टेनिसचा संबंध आहे. तू आता क्रिकेटमध्ये काय म्हणून हे करते, फलंदाज गोलंदाज काय म्हणून?
1: मी फलंदाज आहे, ओपनिंग बॅटिंग सहसा मी प्रेफर करते.
0: आणि मग त्याचा फायदा तुला, जे आपण टेनिसचे फटके वगैरे मारतो त्याचा फायदा इथं असं झाला असं म्हणता येईल का?
1: हो, खूप झाला. जसा स्क्वेअर कट आपण म्हणू शकतो, हा एक टेनिस मधला फोरहँड हा शॉट आहे. आणि टेनिसच्या बऱ्याच गोष्टी, जसं की मेंटल ट्रेनिंग, जेव्हा मी टेनिस खेळायचे मी स्वर्गीय भीष्मराज बामसरांची मेंटल ट्रेनिंग घ्यायचे, ते माझे गुरु होते. आणि त्यांनी जे काही इन्साइट्स त्यावेळेस मला दिले ते आजपर्यंत देखील मी क्रिकेटच्या मॅचेसमध्ये वापरते आणि त्याचा मला खूप उपयोग होतो. टेनिसचं जे हँड आय कोऑर्डिनेशन आणि आपण बॉल आणि बॅटचा जो टायमिंग म्हणू शकतो तो देखील मला खूप उपयोगात आला. सो टेनिसचा मी खेळताना देखील बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही टेनिस प्लेअर क्रिकेट खेळतीये, म्हणजे माझ्या शॉट मारण्याच्या याच्यावरनं आणि जोरात जे मी मारते त्याच्यावरतून टेनिसचं जे आपण एक शॅडो म्हणू शकतो ते माझ्या क्रिकेटिंग प्लेअरमध्ये दिसूनच येत.
0: तुला असा कोणता सामना आठवतो का तो क्रिकेट मधला म्हणतो की जो तू आजही तुझ्या स्मरणात आहे तो?
1: मी एक मॅच खेळत होते शिर्डीला, जेव्हा मी क्रिकेट प्रोफेशनली चालू केलं तेव्हा एकच गोल होतं की मला एक सेंचुरी तरी मारायची आहे. एक बॅटरचं ते गोल असतं, तर मी त्या सेंचुरीसाठी खूप तळमळत होते. शिर्डीला मॅच खेळत होते, 98 खेळत होते आणि तेव्हा डोक्यात एक विचार आला की पहिली सेंचुरी झाली आणि 98 मी आउट झाले. तर तेव्हा असं झालं की घास खाल्ला पण गिळता नाही आला आणि तो क्षण माझ्या आठवणीत आहे. म्हणजे मी इतकी एक्सायटेड झालेले, पण त्या क्षणी मी ऍक्च्युली सगळे माझे मेंटल ट्रेनिंगचे टीचिंग्स वगैरे सगळे विसरलेले. त्याच्यानंतर मी पप्पांना कॉल केला की असं झालं आणि त्यांनी मला जो एक धीर दिला. त्याच्यानंतर मी 2025 जेव्हा 154 केले तेव्हा मला ती जी खरी एक माझ्या हार्डवर्कचं जे फ्रूट असतं ते तेव्हा खरं असं अनुभवायला भेटलं आणि तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, मी 100 केले असते तर सॅटिस्फाईड तर असतेच. पण जे 154 झाले त्याच्यात माझी शतक देखील झाली, तो माझा हायेस्ट रन देखील झाला आणि त्याच्यानंतर मी अर्धशतक पण मारलं. हा, तर त्याच्यातून मला कळालं की माझी कॅपॅसिटी काय आहे. जे मी 100 बघत होते ते आता मी 200 बघायला लागले.
0: तो आतापर्यंत किती 50 आणि किती सेंचुरी मारल?
1: साधारण मी 15-50 केले असतील आणि माझ्या 3 सेंचुरी आहेत आणि एक 98 आउट आहे आणि एक 98 नॉट आउट आहे.
0: आता कोणत्या संघाकडून खेळते?
1: मी सध्या नंदुरबार संघाकडनं इन्व्हिटेशनच्या मॅचेस खेळते, त्यांच्याकडनं ओपनिंग बॅटिंग करते. सिद्धार्थ रोकडे सर आणि युवराज पवार सरांचं मला मार्गदर्शन त्या संघासाठी लाभतं आणि त्यांच्या गायडन्स थ्रू मी त्या टीमकडनं खेळते.
0: आता तू टेनिस पण खेळती आणि क्रिकेट पण खेळती, या दोन खेळांमधलं साम्य काही सांगता येईल का की या दोन्ही खेळांमधलं मला साम्य वाटतं की हे दोन्ही खेळ सारखेच वाटतात असं काही वाटतं तुला?
1: दोघं खेळ हे सारखेच, म्हणजे प्रत्येक खेळ हा सारखाच असतो. त्याचा बेसिक्स जे आपण म्हणतो डिसिप्लिन, मॅच अनालिसिस, आपलं ऑन फील्ड जे वागणं असतं ते प्रत्येक खेळाचं सेमच असतं. आणि टेनिसचं जे हँड आय कोऑर्डिनेशन, बॅलन्स, स्पीड, ॲजिलिटी ते सगळं मला क्रिकेटमध्ये कामात येतं. फक्त फरक एवढाच आहे की टेनिस हा इंडिव्हिज्युअल गेम होता, तिकडे सगळं मला एकटीला करावं लागायचं, डिसिजन मेकिंग सगळं माझ्यावर असायचं. आणि क्रिकेट हा टीम गेम असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला, काही सिच्युएशन कळत नसल्या तर कॅप्टन सोबत जाऊन चर्चा करता येते, इतर टीममेट्स आपल्याला सपोर्ट करायला असतात. सो दोन्ही खेळ मला सारखेच वाटतात आणि त्याच्याकडे खेळ खेळण्याचा दृष्टिकोन पण माझा सारखाच आहे. एक फायटिंग स्पिरिट आहे, सेम मोटिवेशन आहे. सो
0: तू आता टेनिसकडे तुझ्याकडे आता कोणती जबाबदारी ऍज अ प्लेअर तर आहेस, पण आणखी काही रेफरी वगैरे कोच म्हणून अशी ही भूमिका कशी तू निभावते?
1: टेनिस प्लेअर नंतर मी टेनिस कोचिंगच्या देखील एक्झाम्स दिल्या. मी मुंबईत माझ्या अकॅडमीज चालवत होते, नाशिकमध्ये निवेक क्लब सातपूर येथे हेड कोच होते. याच्याच बरोबर मी खेलो इंडियासाठी महाराष्ट्राची कोच म्हणून 6 गेलेले आहे. सो महाराष्ट्र टीम सोबत मी ट्रॅव्हल केलेलं आहे, त्यांना मी माझं मार्गदर्शन, माझे इन्साइट्स आणि मी खेळातून काय शिकले हे त्या टीम बरोबर शेअर केलं. महाराष्ट्र खेलो इंडियामध्ये टेनिसमध्ये चॅम्पियन देखील झाली आणि त्याच्यानंतर मी टेनिस ऑफिशिएटिंगच्या देखील एक्झाम्स दिल्या. रेफरी म्हणून मी बऱ्याच टुर्नामेंट्सला असते, इंटरनॅशनल टुर्नामेंट्सला चेअर अंपायरिंग करते.
0: एखादा तुला असं आता दोन्ही खेळ खेळते आणि दोन्ही खेळ खेळत असताना यश अपयश येत असतं, पण अपयश आलं तर त्याच्या तू कसं ते निभावून नेते, कसं त्याला प्रसंग सामोरे जाते त्याला?
1: मला असं वाटतं की खेळ यशापेक्षा अपयश जास्त देतो.
0: यस.
1: रोजच एखादा प्लेअर जिंकत नसतो. तर खेळून खेळून आता वयाच्या 2 वर्षापासून मी खेळते, तर टेनिसमध्ये पण मी कित्येक मॅचेस खेळले, तर यशापेक्षा जास्त अपयश आलं. आणि हळूहळू ब्रेनला हार्टला सवय लागली की ते अपयश पॉझिटिव्हली कसं स्वीकारायचं आणि परत मॅचेसवरून घरी येऊन परत मेहनतीला कसं लागायचं हे माझ्यात इन्कल्केट होत गेलं. आता अपयश जरी आलं तरी रडत न बसता माझ्या डोक्यात लगेच विचार चालू होतात की मी पुढची मॅच कशी चांगली खेळेल, मी स्वतःला कसं सुधरवेल, याच्या पाठीशी मी लगेच लागते. आणि हे आता एक सवय झाली आहे ह्या फील्ड मध्ये राहून.
0: आता पुढचा तुला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आता तू क्रिकेटची आता पुढच्या मॅचेस येईल त्यावेळेस तुझी प्रॅक्टिस कशी असती, आता प्रॅक्टिसचा सराव कसा चाललो असतो, सकाळ सायंकाळ कसा तू सराव करत असते आणि कुठे करत असते?
1: मी नाशिक मध्ये, म्हणजे माझे वडीलच मला शिकवायचे, मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर माझ्या लहान भावाने ती जबाबदारी घेतली आणि तोच मला प्रॅक्टिस देतो. तो देखील एक खूप चांगला क्रिकेटपटू होता. आणि जसं मी आधी सांगितलं, पप्पांचे मित्र राजेंद्र शिंदे काका, म्हणजे आमचे लाडके स्वामी काका, हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. हे दोघंही मला बॉलिंग करतात, माझ्याकडनं फिल्डिंग प्रॅक्टिस करून घेतात. एवढंच नाही तर आमच्या कॉलनीतले जेवढे पण मुलं ज्यांना बॉलिंग करता येते किंवा साधारण बॉल जरी फेकता येतो तरी ते माझ्यासाठी वेळात वेळ काढून उन्हात पावसाळ्यात माझ्यासाठी हजर असतात आणि मला प्रॅक्टिस देतात. आमच्या कॉलनीतले जेवढे पण मला खेळताना बघतात, तर ज्यांना नॉलेज नाही ते देखील माझ्यासाठी एक चेंडू घेऊन येतात कुठून तरी. हा. आणि आमच्या कॉलनीतच घरासमोर क्रिकेटचे नेट्स आहे, मी तिकडे प्रॅक्टिस करते. माझं जे कॉलेज होतं HPT RYK त्यांचा देखील मला सपोर्ट असतो, मी कधी त्या ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करते.
0: तू दोन खेळत खेळतच आहे, परंतु तुझा अभ्यास, तुझं शिक्षण याबद्दल थोडं सांग.
1: पप्पांना खेळाची आवड होती, पण माझी मम्मी देखील एक उत्कृष्ट शिक्षिका आहेत. माझ्या मावशी, माझी आत्या, माझी नानी हे सगळे शिक्षिका होते, म्हणून शिकणं हे घरात कंपल्शन होतं. मी माझं स्कूलिंग सिल्वर ओक युनिव्हर्सल स्कूलमधनं केलं, त्याच्यानंतर माझं 12वी आणि हायर स्टडीज मी HPT कॉलेजमधनं केले. मी 12वी आर्ट्समध्ये करून बॅचलर्स इन सायकोलॉजी केलं, मास्टर्स इन इंग्लिश केलं आणि आत्ता सध्या मी बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन परस्यू करत आहे. माझ्या आईचं असं म्हणणं आहे की मी PhD करावी, सो माझं स्पोर्ट्समधनं PhD करायचं माझं प्लॅनिंग आहे, सो तो पण एक भाग माझ्या आयुष्यात चालू आहे.
0: मागे वळून जर बघताना तू क्रिकेट आणि टेनिस याच्याकडे कसे बघशील? का मागे थोडं आपण जर मागे बघितलं का टेनिस आणि क्रिकेटमध्ये मी कशी आली आणि त्यानंतरचा प्रवास कसा, याबद्दल काय सांगशील का? तुला काय वाटतं?
1: मी खेळाला चूज न करता खेळानेच मला चूज केलंय आणि त्यांनी मला स्वीकारलंय. टेनिस आणि क्रिकेटने मला, आपण म्हणतो ना की त्यांच्यामुळे मी जे काही आहे ते आज आहे. टेनिसनी तर खेळ शिकवलाच, पण आयुष्य कसं जगायचं हे देखील शिकवलं.
0: बरोबर.
1: मी मॅचेससाठी भारताच्या कित्येक राज्यांमध्ये व शहरांमध्ये गेले, तिकडचं कल्चर मला बघायला भेटलं, तिकडचे माणसं मला बघायला भेटले, माझे खूप फ्रेंड्स झाले त्याच्यामुळे, माझे कॉन्टॅक्ट्स वाढले. आणि क्रिकेट देखील आता मी दुसऱ्या वेगवेगळ्या शहरात जाऊन खेळते, वेगवेगळ्या टीम्ससोबत खेळते, म्हणून माझं बॉन्डिंग कसं मी करते हे सगळं मला माझ्या स्पोर्ट्सने दिलं. मी मॅचेस जिंकल्यावर जे मला स्कूलमध्ये फेलिसिटेशन व्हायचं, माझ्या कॉलेजमध्ये रेकग्निशन भेटायचं, त्याच्याने माझा कॉन्फिडन्स बूस्ट केला आणि त्याच्याने एक सकारात्मक ऊर्जा मला दिली. माझे फ्रेंड्स, माझे जे कझिन्स, भाऊ सगळ्यांनी मला साथ दिली आणि माझ्यामुळे देखील त्यांच्यात एक सकारात्मक विचार जुळत गेले आणि माझ्यामुळे देखील बरेच जण स्पोर्ट्स खेळायला आले, याचा मला खूप आनंद आहे.
0: तुला अखेरचा प्रश्न, तुझा आता पुढचं उद्देश काय आणि ते साकार करण्यासाठी काय करणार?
1: माझा पुढचा उद्देश असा आहे की मला, मी टेनिसमध्ये तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, त्यांना बरेच मेडल्स मिळवून दिले, आता मला क्रिकेटमध्ये देखील महाराष्ट्र स्टेटला रिप्रेझेंट करायची माझी इच्छा आहे. त्याच्या पुढे जाऊन वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये मला खेळायचं आहे आणि प्रत्येक खेळाडूला वाटतं की आपल्या देशासाठी आपण खेळलो पाहिजे. सो माझं देखील मला भारतासाठी खेळायचं आहे आणि त्या याच्या थ्रू मी वाटचाल करत आहे. त्याच्यानंतर मम्मीचं जे आहे PhD करायची आहे, एक घरात PhD चं डॉक्टरेट देखील आणायचं आहे. सो हे सगळे माझे गोल्स आहेत पुढे.
0: अपूर्वा, ही तुझे स्वप्न आणि तुझ्या घरच्यांचा पाठिंबा हा निश्चितच कायम राहणार आहे आणि तुझं स्वप्न नक्की साकार होईल. आज तू आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात चालबाज या चित्रपटामधलं आनंदबक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा काय सांगतेस आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा हो खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन डबिंग प्रेझेंटेशन प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग यासाठी वयाची कोणतीही अट नाही प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2746
1: जुना द्या नव घ्या
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा
1: 0% घट आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल
1: विश्वास नाशिककरांचा
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: ऐकूया बबला मेहता आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चित्रपट बेटा संगीतकार आनंद मिलिंद

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं, आणि हे गीत आहे धनदौलत या चित्रपटामधलं.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातन. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं गीत अंगारे या चित्रपटामधलं. हे गीत आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.
2: किसी की मुस्कुराहट के सितारे चुन लिए हमने, जो देखे उनकी आंखों में

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपंय, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बद और बदनाम या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांनी गायलेलं डर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार शिव हरी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जूनिया आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं आयना ह्या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही गीतरचना आहे समीर यांची, संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-2626 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज, शब्दगंध, शब्दांचा गंध, शब्दांचा सुवास. खरंच शब्द फार छान असतात. असं म्हणतात की कुठल्याही शस्त्राने दिलेले घाव विरून जाऊ शकतात, पण शब्दांचे घाव मात्र तसेच राहतात, ते कधीही भरले जात नाहीत. आणि म्हणून शब्द फार जपून बोलायचे असतात. एक गाण्यामध्ये खूप सुंदर म्हटलंय बघा, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. मी मागच्या वेळेसच सांगितलं की शब्द महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे गाणं जे आहे ते मराठी आहे की हिंदी आहे याला काही विशेष महत्त्व नाही आहे. कारण जसं मराठी गाणी आपल्याला आवडतात तसंच हिंदी गाणीसुद्धा आपल्याला खूप आवडतात. म्हणून यावेळेस मी हिंदी गाणं घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि हिंदी गाण्यामध्ये म्हणजे मलाच काय, पण अनेकांना अनेक गाणी माहिती आहेत. आपण दर आठवड्यात अनेक गाण्यांबद्दल बोलणार पण आहोत, पण आज मी जे गाणं सांगणार आहे ते आहे शहरयार या कवीचं गाणं. गाणं आहे उमरावजान चित्रपटातलं, खूप छान रेखा दिसली आहे त्याच्यामध्ये. रेखा आणि रेखाच्या बरोबर आहे फारुख शेख. फारुख शेख खरं तर रेखाच्या समोर काहीच नाही, पण तरीसुद्धा त्याने उत्तम काम केलं, छान दिसलाय तो. रेखाबद्दल काय सांगावं. गाणं आहे

चांद से बेहतर नजर आती है हमें। खरे आपल्या जवळच्या माणसाबद्दल आपल्याला सुद्धा नेहमी असंच वाटत असतं। या जीवनाला म्हटलेलं आहे बघा, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे। विसरून जाणं हा भाग वेगळा आहे, पण जे विसरता येत नाही ना ते प्रेम। आणि खरंच मला जे आवडतं, मला जे भावतं, माझ्या जे हृदयात आहे ते जर मला कायम मिळत राहिलं, माझ्या समोर असलं, तर अवस्था अशीच होते, जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, ये जमी चांद से बेहतर नजर आती है हमें। चंद्राला कवींनी फार सुंदर उपमा दिलेल्या आहेत, आणि चंद्राशिवाय कवींचं काव्य कधी पूर्णच होऊ शकत नाही। खरं तर तसं हे म्हटलंय की जिंदगी जब भी तरी बज्म में लाती है, बज्म तुझ्या सभेमध्ये, तुझ्या मैफिलीमध्ये, जेव्हा हे जीवन तुझ्या मैफिलीत मला घेऊन येतं ना, खरंच त्यावेळी ही जमीन सुद्धा, ही पृथ्वी सुद्धा, माझं गाव सुद्धा हे चंद्रापेक्षा सुद्धा सुंदर वाटतं मला। काय सुंदर शब्द आहेत साहेब, अप्रतिम उपमा दिलेली आहे की या मैफिलीमध्ये, जीवनाच्या मैफिलीमध्ये जेव्हा मी तुझ्या बरोबर असतो तेव्हा मला काही नको असतं। बघा, एखाद्या माणसाला जेव्हा आवडत्या व्यक्तीच्या संगतीत तो असतो ना, तेव्हा सगळं सगळं विसरून जातो। त्याला मग तो झोपडीत राहतो का महालात राहतो, गाडी आहे त्याच्याकडे, त्याच्याकडे नोकरी आहे का, त्याच्याकडे सोनं आहे का, त्याच्याकडे कपडे आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो। जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, हे प्रिये जेव्हा तुझ्या मैफिलीत हे जीवन माझं येतं ना, तेव्हा सगळं विसरून जाता येतं, सगळं सगळं सगळं विसरून जाता येतं, फक्त तू तू आणि तू। सुर्ख फूलों से मैं

फुलांच्या सुवासामध्ये न्हाऊन गेल्यासारखं वाटतं जेव्हा तुझी आठवण येते ना मला. बघा, एखादा माणूस संगतीत आहे हा भाग परत वेगळा, आणि नुसती आठवण येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अनुभवलं ज्याने त्यालाच माहिती असणार. नुसत्या आठवणीने सुद्धा जीवन कसं बहरून जातं. अरे, एका गाण्यामध्ये म्हटलंय बघा की

काट्यांवरती जरी चालत असलं ना तरी फुलांवर चालल्यासारखं वाटतं. आणि हे फक्त आठवणीने सुद्धा होऊ शकतं, नुसत्या आठवणीने होऊ शकतं. अप्रतिम. संध्याकाळच्या वेळेला माझ्याजवळ कुणीच नाहीये, मी एकटाच बसलोय आणि मला तुझी आठवण आली. क्या बात आहे. सगळीकडे सुवास पसरतो, सुवास पसरतो, छान वाटत. याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से रात के पिच

शांत झोप लागली आहे आणि पहाटे पहाटे तुझा दरवळ यावा, हलकेच तुझी चाहूल लागावी. होतं ना साहेब असं? आणि ही आठवण सुद्धा कशी येते, कभी दस्तक कभी सरगोशी से. कधी कधी ना धाड धाड धाड दारावरती थपडा माराव्या, बेल वाजवावी कोणीतरी ठण ठण आणि जाग यावी, तशी अचानक ठणकण तुझ्या आठवण येते मला. मात्र कधी कधी सरगोशी से. सरगोशी, जर तुम्ही गुगलवरती अर्थ जर काढला ना या सरगोशी शब्दाचा, तर त्याला खूप छान हिंदीमधनं शब्द दिलाय. सरगोशी म्हणजे कानाफुसी, हलकेच कानामध्ये गुणगुणल्यासारखं, हलकेच कानामध्ये. अनुभव असेल तर बघा, आठवून बघा, वाटतं बघा आपल्याला कधी कधी कानात कोणीतरी सांगतं, अहो आज मला की नाही, आणा लक्षात. आणि हे लक्षात आणलं ना तरच कळेल हो, असं शब्दांनी सांगून नाही कळत राजा हो. याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से, रात के पिछले पहर रोज जगाती है हमें. छान, सुंदर, अप्रतिम. शहरयार यांचे शब्द गाण्यामध्ये रेखा आणि फारुख शेख यांच्यावरती चित्रित झालेलं गाणं, उमराव जान चित्रपट. जेव्हा जेव्हा केव्हा केव्हा बघा, पहिलं कडवं, सुर्ख फुलो से महक उठती है दिल की राहे, दिन ढले यूं तेरी आवाज बुलाती है हमें, जिंदगी जब भी तेरी बज्म मिलाती है हमें, ये जमी चांद से बेहतर नजर आती है हमें. दूसरा कड़वा, याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से, रात के पिछले पहर रोज जगाती है हमें, जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, ये जमी चांद से बेहतर नजर आती है. स्वर्गवास झाल्यासारखं वाटत, स्वर्गात असल्यासारखं वाटत. जेव्हा केव्हा मला तुझी आठवण येते, जेव्हा केव्हा तुझ्या मैफिलीत मी येतो, जेव्हा केव्हा तू बोलवते असं मला वाटतं ना, तेव्हा तेव्हा हे जीवन जे आहे अप्रतिम होऊन जातं, अप्रतिम होऊन जातं. आणि शेवटच्या कडव्यामध्ये मात्र एक खंत कवीने या शहरयारनी एक अशी टाकून दिलेली, तुमच्या अंगावरती सोडून दिली.

श्रोते हो, खरंच प्रत्येक भेटीचा शेवट हा जुदाईमध्येच होतो. आयुष्य जे आपल्याला दिलेलं आहे ना, ह्या आयुष्याची आणि आपली जेव्हा भेट होते ना, कुठेतरी भेटल्यानंतर जावं लागणारच आहे एक दिवस आपल्याला, सगळ्यांनाच जायचं आहे. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है. देवा, तुझ्याशी जरी भेट झाली ना तरी सुद्धा तेच आहे, कुठेतरी सोडून जावं लागतं. कायम नाही राहता येत तुम्हाला त्यांच्याबरोबर, कुणाबरोबरच कायम राहता येत नाही. कुठेतरी सोडायचं आहे, कुठेतरी जुदाई आहे. आणि अब

प्रत्येक वेळी हीच गोष्ट की मला सोडावं लागणार आहे तुला, कायम बरोबर राहता येणार नाही आहे. आणाभाका घेतल्या जातात, शपथा घेतल्या जातात, दिल दिल से मिल जाता है आणि मग मनोमन ठरवलं जातं की नाही सोडणार मी याच्या पुढे तुला, कधीच सोडणार नाही. सोडणार नाही असं म्हणतात पण प्रत्येकाची वेळ ठरलेली असते, प्रत्येकाला जावंच लागतं. हर मुलाकात का अंजाम जुदाई, आणि तोच खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. देवा भेटी लागी जीवा लागली से आस. हे भेटीची आस जी असते ना, भेटल्यानंतर खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं, पण कुठेतरी त्याच वेळेस एक सल असतो. हर मुलाकात का अंजाम जुदाई, किंवा प्रत्येक भेटीचा शेवट हा सोडून जाण्यामध्येच होतो, सोडून जावंच लागतं, त्याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. पण मला वाटतं का आपण असं विरहाचं गीत का गायचं, हर मुलाकात का अंजाम जुदाई हो ना हो, पण मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात ना, अच्छा तू हम चलते है फिर कब मिलोगे. प्रत्येक वेळेस मिळण्यासाठीच परत सोडायचं आहे, पुन्हा भेटण्यासाठीच जुदाई आहे, हे जर लक्षात ठेवलं तर याचा त्रास होणार नाही. पण कवीने मात्र या ठिकाणी तुमच्या आमच्यावरती सोडलंय, हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है अब तो हर वक्त यही बात सताती. सुंदर गाणं, शब्द सुंदर आहेत, आवाज सुंदर आहे, चित्रित सुंदर झालेलं आहे. घ्या श्रोत्यो या गीताचा आनंद घ्या. पुन्हा परत भेटूयात याच वेळी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात शब्दगंध. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: मुक्काम आलाय.
1: सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: का, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवर.

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
2: हो पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं, गीत रचना माया गोविंद यांची. ऐकूया झूटी या चित्रपटामधलं बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात, हिफाजत या चित्रपटामधलं। आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजात।
2: Elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle, elle

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत मन्नाळे यांच्या आवाजात. इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. स्वरसंध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वरसंध्या या कार्यक्रमातनं. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात सुदेश भोसले यांनी गायलेलं दोस्त गरीबों का या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
4: संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, जमीन आसमान या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे अंजान यांचं. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. श्रोते हो, आज सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण आस्वाद घेणार आहात स्वर्गीय बाबूराव भाके स्मृती प्रित्यर्थ श्री प्रफुल्ल केतकर संपादक साप्ताहिक ऑर्गनायझर नवी दिल्ली यांच्या व्याख्यानाचा. विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्र साधनेचे शतक. आणि त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत मंत्र संध्या सादर करते वीरेश सापटे आणि सहकारी. शिवाय श्री विजयकुमार थोरात यांचं चित्र प्रदर्शन जरूर या. सोमवार म्हणजेच आज दिनांक 11 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2746।
1: जुना द्या नव घ्या।
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ।
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा।
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी।
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल।
1: विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी.

श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: आम्हाला.
1: सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
3: कट्टा. स्त्रियांचं भाव विश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा, सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.
4: ये गुलशन फूल कलियां बहार वादियां, ये मौसम खेत हरियाली पहाड़ बर्फ, ये कायनात कुछ भी नहीं,
5: कुछ भी नहीं,
4: कुछ भी नहीं. गरन में वो नहीं.
5: वो है कौन?
6: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा.
4: नाम?

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: आईचं प्रेम मोजता येत नाही,
3: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल।
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया।
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: ऑफर कालावधी मर्यादित।
2: अटीला
4: क्या हुआ?
5: वो तो
4: क्यूट है ना?
5: अरे पहलवान है,
4: पर तुमसे प्यार करती है।
5: हो नहीं सकता।
4: और तुम्हें भी उससे प्यार करना चाहिए।
5: हो नहीं सकता।
4: वो तुम्हें पकड़ने यही आ रही है।
5: ये हो नहीं सकता।
6: खूनी को तो कुछ भी हो सकता है।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 9:30 याद किया दिल ने कहा हो तुम, तर रात्री 10 माझी कविता या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 11:30 ते 4:15 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवादक ऋषिकेश आयाचित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: जय जय रघुवीर समर्थ। मनोबोध श्लोक 43। मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे। रघुनायका वीन बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो। श्रीराम। श्रोते हो, माणसाने आपलं हित साधून घेतलं पाहिजे। प्रपंचात असताना, लौकिकात, समाजात वावरताना, कुटुंब चालवताना, वेगवेगळी कर्तव्य पार पाडत असताना सर्व लक्ष स्वतःच ही साधण्याकडे असलं पाहिजे। खरं म्हणजे माणसाला हे सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण माणूस तेवढा स्वतःच्या बाबतीत फोकस असतो। आपलं भलं कशात आहे, ऑफिसमध्ये, कुटुंबात, समाजात, सगळीकडे त्याला आपले हित दिसते। हे अगदी लहान मुलांमध्येही ही जाणीव समज दिसते। मनासारखं हट्ट करायचं असेल तर लहान मुलं बरोबर योग्य माणसांना पटवतात, उदाहरणार्थ आजी, आजोबा, मामा, आणि आपलं काम साधून घेतात। श्रोते हो, पण समर्थांना या श्लोकातून हे भौतिक हित साधायला सांगत नाहीयेत, ते आपल्या अचपळ मनाला आग्रहाने सांगतात। बा मना, तुझं हित कशात आहे हे तू नीट समजून घे। आपल्या आयुष्याचं ध्येय एकदा निश्चित कर। लोकांच्या नादी लागून आयुष्यभर टाइमपास करत राहायचं की आयुष्यात कुठलं ध्येय गाठायचं? प्रपंचातील जबाबदाऱ्या, कर्तव्य हे न संपणार आहे। कुठं थांबायचं आणि कधी वळण घेऊन आपला मार्ग ठरवायचा हे तुलाच ठरवावं लागणार आहे। या संबंधी एक मान्यवर जिल्हा न्यायाधीशांचा विचार एका व्याख्यानात ऐकलेला आठवतो। ते म्हणाले, जीवनात ज्याला काही साधायचं आहे त्याला संयम पाळावाच लागतो। म्हणजे आम्ही न्यायाधीशांना फार समाजात मिसळून चालत नाही। ओळखी झाल्या की ममत्व निर्माण होतं आणि मग संबंधित व्यक्ती खटल्याच्या संदर्भात समोर आली की पक्षपात होण्याची शक्यता असते। श्रोते हो, साधकाचं पद देखील असंच आहे। एकदा ध्येय निश्चित झाल्यावर त्याच्याशी प्रामाणिक असायला हवं। म्हणून समर्थ आग्रहाने सांगतात, परमेश्वराविना, रामचंद्राविना दुसरं काही बोलू नको। परमेश्वराचं भजन, पूजन, नामस्मरण हा एकच ध्यास माणसाच्या मनात सदा सर्वदा जागृत असायला हवा। गोरा कुंभार म्हणतात त्याप्रमाणे, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो। आणि मग श्रोते हो, या ध्यासात सातत्य आणि सहजता येते आणि तो निजध्यास होतो। जय जय रघुवीर समर्थ।
0: धन्यवाद नीलाताई। श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकाचं
2: प्रेम मोजता येत नाही,
3: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: ऑफर कालावधी मर्यादित.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्य मेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, ठाणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र आणि वैशाख महिन्यात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. साधारणतः 250 ते 300 वर्षाची जुनी परंपरा जपणारी मंडळी आजही नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या काही भागामध्ये वास्तव्याला आहे. आणि आजही ती परंपरा तितक्याच जल्लोषात साजरी केली जाते, तो उत्सव तितक्याच श्रद्धेने साजरा केला जातो. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित आहेत श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट जानोरी नाशिक एअरपोर्ट या संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुनील संपतराव घुमरे सर. आणि एकूणच त्यांच्या गावातला बोहाड्याचा वारसा, ती परंपरा आणि आत्ताचं त्याचं स्वरूप या सगळ्याच विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्ते.
0: नमस्कार. तर गावाला साधारण थोडा जुना असा इतिहास आहे, म्हणजे साधारण 500 ते 650 वर्षापासून हा इतिहास आपल्याकडे आहे. तर मुळात कोणच मला जानोरी गावाविषयी आणि ह्या प्रथेविषयी सुरुवातीपासून काय सांगा?
1: पूर्वीच्या काळी एकनाथ आणि सोमनाथ ही ना दोन नावांची ग्रस्त होती. ती वणी येथे जाताना एक कुंपणाच्या बाजूला रडण्याचा आवाज आला आणि त्या रडण्याचा आवाज येताना त्या ठिकाणी एक पेटी होती आणि त्या पेटीमध्ये देवी म्हणजे एक छोट्या मुलीचा स्वर येत होता. म्हणून ती पेटी त्यांनी ती आणली आणि त्या ठिकाणी ती ठेवली. तर त्यांचं रात्री स्वप्नामध्ये आलं की ही मी एक वणीच्याच देवीची एक छोटीशी बहीण आहे आणि मला तुम्ही या ठिकाणी बसवावं म्हणून. त्यावेळेचं जी आमची घुमरे परिवार होता, त्या घुमरे परिवारानं त्या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना केली आणि मग त्या देवीचं पूजा अर्चा सुरू केली. हा प्रथम भाग झाला. त्यानंतर मग प्रत्येक जी कुळाची त्या ठिकाणी जी लोक होती त्यांना प्रत्येक रात्री बकासूर, वरा, हिरण्यकश्यपू, कच्छ, त्याच्यानंतर महिषासूर, जगदंबा देवी अशा प्रकारच्या ह्या मिरवणुकीने त्यांनी बोहाडा उत्सव करण्याचं ठरलं. आणि मग त्यांचं जो आम्ही बोहाडा उत्सव करतो त्या उत्सवाची जे त्यांना स्वप्नात सांगितलं की तू आपण इथे या ठिकाणी दैवत आहेत आणि ह्या दैवतांना तुम्ही मोकळं करा आणि त्यांची मिरवणूक काढा. आणि मग देवीचा जेव्हा उत्सव सुरू होतो तेव्हा आम्ही त्या ठिकाणी एकनाथ आणि सोमनाथ यांचं नाव घेऊन आणि मग देवीच्या नावाची घोषणा करतो.
0: वेगळा इतिहास आज या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आला.
1: जानोरी गावामध्ये सुरुवातीला साधारण म्हणजे अनादिकालापासून म्हटलं जात आहे, परंतु अनादिकाल म्हणण्यापेक्षा आपण वर्षाच्या कालखंडाचा हिशोब जर केला तर साधारण जी आता पूर्वीची जी मंडळी आहेत ती साधारण एक 9वी पिढी त्या ठिकाणी बोहाड्याचा अनुभव बघतायत आणि त्यांचे वारस आज या ठिकाणी बोहाड्याचं जी परंपरा आहे ती त्यांच्या माध्यमातून जी आखाडा पद्धत आहे. जानोरीमध्ये एकूण 9 आखाडे आहेत आणि त्या 9 आखाड्यांची जी मानाची कुलदैवत सोंगर जी आहेत त्या आखाड्यांची जी रचना किंवा त्यांचं जी पूजा अर्चा ठेवणारी जी बर्वे परिवार म्हणून जो आहे आणि देवीचं उत्सवाच्या अनुषंगाने एक खांबेकर म्हणून परिवार आहे, ह्या दोघांच्या माध्यमातून गावातील सर्व समाजाची जी 12 बलुतेदार जी समाज आहे त्या सर्व समाजाला बरोबर घेऊन त्या प्रत्येकाच्या मानाची सोंगांची त्या ठिकाणी विधिवत पूजा करणे आणि तो उत्सव साजरा करणे चैत्र आणि वैशाख अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर याची सुरुवात होते. आणि मग उर्वरित काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये साधारण 1.5 ते 2 महिने हा उत्सव सुरू होतो. त्यावेळेला करमणुकीची साधनं नव्हती असं म्हणूया आपण.
0: बरोबर.
1: आणि मग त्या अनुषंगाने जशी जशी करमणुकीची साधनं वाढली किंवा लोकांचा कामाचा ओघ त्यावेळेला कमी होता, आता धावपळीच्या जीवनामध्ये लोकांनाही वेळ नाही आहे आणि मग तो कालखंड मधल्या काळामध्ये म्हणजे मी जवळपास आता 40 वर्ष मी त्या परंपरेमध्ये आहे. आज माझं वय कालच 56 वर्ष झालंय. आणि मग त्या कालखंड्याचा हिशोब जर बघितला तर मी 40 वर्षापासून मी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. 40 वर्षामध्ये आमचं जे ग्रामदैवत आहे ते अतिशय जागृत देवस्थान आहे. पंचक्रोशीमध्ये नैसर्गिक आपत्ती कुठल्याही प्रकारची होत नाही आणि म्हणून आमचं ग्रामदैवत म्हणून आम्ही तो उत्सव त्या चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये आम्ही साजरा करत असतो.
0: बर, मग आपल्याकडे किती दिवसाचा उत्सव होतो आणि त्यामध्ये किती सोंग नाचवली जातात?
1: साधारण पूर्वीच्या काळामध्ये दीड ते दोन महिन्याचा मी बघा सांगितलं की दीड ते दोन महिन्याचा कालावधी आपण त्या ठिकाणी होता. नंतरच्या काळखंडामध्ये जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी 40 वर्षापासून त्यावेळेला तो 15 दिवसाचा काल आणि हळूहळू काळाच्या ओघामध्ये साधारण 2002 नंतर तो 8 दिवसावर आला आणि एक आता 2020 नंतर आम्ही तो 1-5 दिवसाच्या कालखंडावर आणलाय. करमणुकीची साधनं आहेत किंवा मग बाकीच्या म्हणजे अर्थकारण म्हणा, कारण यात्रा सुरू करायची तर किमान साधारण 2-2.5 लाख रुपये त्याला खर्च येतो. त्याच्यामध्ये जी वाद्य आहेत ती फक्त मातंग समाजाच्याच मंडळीला ते त्यांचं जे वाद्य आहे डफ आणि ते पिपाने हे मातंग समाजाच्याच माणसं वाजवतील, इतर दुसरा वाजवू शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये दिवाबत्तीची सोय नव्हती, त्यावेळेला टेंबा पेटवला जायचा आणि त्या टेंब्यावरच जोपर्यंत टेंबा असेल तोपर्यंत ती मिरवणूक असायची. टेंबा विजला की मिरवणूक त्या ठिकाणी थांबवली जायची. मग आता काळाच्या ओघामध्ये ती सगळी बंद झाली आहे किंवा त्याच्यामध्ये उद्या आग्नेचा काही प्रलोप नको व्हायला त्या अनुषंगाने टेंब्याचे विषय आम्ही बंद केलेला आणि मग आता जी परंपरा आहे ती 5 दिवसावर आली. 5 दिवसामध्ये साधारण गावामध्ये सगळ्या समाजाची 9 आखाडे आहेत, त्या 9 आखाड्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा 18 बारभाई म्हणून आखाडा आहे. 18 बारभाईमध्ये आदिवासी समाज आहे, मराठा समाज आहे, माळी समाज आहे, तेली समाज आहे, शिंपी बारभाई आखाडा आहे, त्याच्यामध्ये शिंपी आहेत, मराठा आहेत, आदिवासी आहे, त्याच्यानंतर तेली समाजाचे आहेत, तांबोळी पण आहेत, नंतर वाघ म्हणून आहेत, त्यांचं एकच माळी समाजाचंच आहे फक्त, त्याच्यानंतर दुसरं तिडके म्हणून आहे त्यांच्याकडे पण एकच आहे, नंतर काठे म्हणून आहे त्यांच्याकडे सारजा देवीचं आहे, नंतर शिंपी बारभाईमध्ये देवीची मिरवणूक आहे, गणपती आहे, त्याच्यानंतर कच्छ आहे, खंडेराव

0: मलमले अशा वेगवेगळ्या प्रकारची देवदैवतांची मानाची सोंग त्याच्यामध्ये आहेत. आणि ती साधारण आता कालखंडाच्या हिशोबाने पूर्वी एक एक दिवसाला एका एका आखाड्याला तो काल दिला जायचा. आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही एक एक तासावरती त्यांना कालावधी दिला आणि 5 दिवसाच्या याच्यामध्ये रात्री 8 वाजता आम्ही सुई सुरुवात करतो आणि सकाळी साधारण 6 वाजता पहिल्या दिवशीचं सकाळी 6 वाजता संपवतो. दुसऱ्या दिवशीचं रात्री 8 वाजता सुरू करतो. ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत संपते. तिसऱ्या दिवशीची सुरुवात करतो ती साधारण 11 वाजेपर्यंत होते. चौथ्या दिवशीची पण सुरुवात साधारण 11 वाजेपर्यंत होते. आणि 5व्या दिवशी गावातून देवीची पूर्ण जेवढी गावातली सर्व घरं आहेत, म्हणजे गावाची रचना अशा प्रकारे की कुठल्याही चौकातून गेलो तर पुन्हा देवीच्या चौकातच येतो आणि मग तिथून ती मिरवणूक देवीच्या मंदिरापासून निघते आणि वेशीच्या चौकात जाते. वेशीच्या चौकात महिषासूर आणि दैत्य लोंढ्या यांचं तिथं मिरवणूक होते. त्याच्यात वध केला जातो दोन्ही दैत्यांचा आणि दोन्ही दैत्यांचा वध झाल्यानंतर प्रत्येक घरी देवीची पूजा करून पुन्हा देवी साधारण 4:30 वाजेपर्यंत मंदिरामध्ये पोहोचते. त्यानंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो देवीच्या साठी. आणि मग गावामध्ये नवसाला पावणारे ज्यांना ज्यांनी नवस केलेले आहेत नवसाला पावणारे वेगवेगळी लोक होते बोकड बळी देतात. साधारण 10-15 दरवर्षी बळी जातात बोकडचे. त्याचं पण ते बोकड बाजूला आणि त्याची जी मुंडी असते त्याचा पण ठराविक लोकांना मान ठरलेला आहे. अशा प्रकारे मग जेव्हा ते देवीची पुरणपोळीचं जेवण झालं की मग जो मांसाहार आहे दैत्यांचा तो त्याच्यानंतर सुरू केला जातो. आणि त्या म्हणजे 8 दिवसाच्या कालावधीमध्ये गावात पूर्ण जे जानोरीचं जे शिवार आहे त्या शिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं मांसाहार किंवा मच्छविक्री कोणत्याच प्रकारचं विक्री केलं जात नाही अशी परंपरा आहे.
1: बरं, आता तुम्ही म्हटलात की 5 दिवसावरती उत्सवाला आहे, मग सोंगांची सुरुवात कशाने होते आणि त्याचा क्रम कसा आहे?
0: सोगांची सुरुवात जी आहे ती पहिल्यांदा श्री गणेशाची पूजा करून होते. गणेशानंतर मग प्रत्येक आखाड्यामध्ये मानाची जी सोंग मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मग सुरुवातीला गणपतीचं झालं की मग शिंपी बारबाई आखाडा म्हणून आहे त्याच्यामध्ये असं छोट्या लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत त्याला नाचता यावं अशा प्रकारची सोंग आहेत. नंतर काठी आहे, काठ्यांना एक लढाईचा मान आहे. शंकासूर म्हणून आहे ते सोनार आणि माळी समाज, शंकासूर आणि मच्छ याचं आता ती पूर्वीची जी कुटुंब होती ती सर्व विखुरले गेलीत, परंतु त्यांचा जो मानाचा त्या दिवशी जो दिवस असेल ते त्या दिवशी तिथं ते त्यांचं मच्छ घेऊन येतात आणि वर्षभर तिथं त्याची आटकोनाने पूजा केली जाते आणि मिरवणुकीचा खाल. नंतर खंडेराव मलमल्या म्हणून आहे. वाघ लढाईमध्ये एकादशी जी आपण म्हणतो, आपण एकादशी धरतो त्या एकादशीच्या देवीचं जे मुगुट म्हणतो किंवा चेहऱ्याचा जो भाग आहे त्याची ती गावामध्ये मिरवणूक काढली जाते. नंतर तिडक्यांची एक लढाई आहे, भैरवनाथ लढाई आहे जे आपण दुसऱ्या दिवशीच. मग गणपती सारजा शिंपी बारबाई वेताळ आणि जुटिंग जे आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की रस्त्याला कुठेतरी वेताळाचं मूर्ती बसवलेली असते किंवा म्हसोबाची मूर्ती बसवलेली असते, जुटिंगाची मूर्ती असते, त्याचं पूजन करून ती पण रात्रीची मिरवणूक होते. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या अंगामध्ये देवतांचा संचार होतो. म्हणजे अंधश्रद्धा जरी आपण आज जरी अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतो परंतु त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या दैवताचा त्याच्यावरती नक्कीच हे जाणवतो आणि त्याची विधिवत पूजा केल्यानंतर तो तेवढ्या कालामध्ये तो नाचू शकतो चांगल्या प्रकारे. दुसरा एक वाल्मिक आखाडा म्हणून त्याच्यामध्ये तो पूर्वी पुन्हा होता, परंतु आम्ही एक साधारण 2009 थोडस आदिवासी समाज, आता जानोरी हे तसं ट्रायबल मधलं गाव आहे आणि आदिवासी समाज जास्त असल्या कारणाने मग त्यांना थोडस मानाचं सोंग कमी मिळायची म्हणून मग एक त्यांना नवीन आखाडा म्हणून त्यांना वाल्मिक आखाड्याला दिले. नंतर हिरण्यकश्यपू आणि नरसिंह राज. नरसिंह हे केळीच्या पानातनं सूर्योदय सुरू होताना, म्हणजे जेव्हा सूर्याचा उदय होतो त्या केळीच्या पानातनं नरसिंहाचा जन्म होतो अशी पूर्वीच्या सगळ्या दंतकथा आहेत किंवा ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये तो लिहिलेला आहे. त्याच्याप्रमाणे त्याची पण मग मिरवणूक सकाळी सकाळच्या वेळेला होती. त्याच्यानंतर आदिवासी समाजासाठीच एक जसं आपण आता वराह म्हणतो, वराह स्वामी किंवा आपण तिरुपती बालाजीला वगैरे बघितलं असेल वराह स्वामी, त्याच पद्धतीचं सुरुवातीच्या काळामध्ये डुक्कराला ते मान दिलेला आहे आणि ते आदिवासी समाजाच्या माणसांना त्यांना विना वाजंत्री ते डुक्कराची मिरवणूक त्या ठिकाणी केली जाते. तसंच 18 वैवेताळमध्ये आदिवासी आहेत, मराठा आहे, तांबोळी आहे, तेली आहे, ह्या सगळ्या लोकांना 18 वैवेताळामध्ये मान आहे. तसं शिंपी बारबाईमध्ये मराठा, आदिवासी आणि माळी या तीनच समाजाला मान आहे. दोन्ही समाजाचे वेताळ वेगवेगळे निघतात.
1: आणि ही जी सोंग नाचवली जातात त्याच्यासाठी वापरणारे जे मुखवटे आहेत ते पूर्वापार चालत आले,
0: पूर्वापार चालत आलेले आहेत.
1: आणि ते कशापासून बनवलेले आहेत?
0: ती काही लाकडाची बनवले, काही पुठ्ठ्याची बनवलेले आहेत.
1: आणि ज्या त्या तुम्ही जसे आखाड्यांचा उल्लेख केला, तर मग ज्या त्या आखाड्याकडे जो तो मुखवटा असतो,
0: हो प्रत्येक आखाड्याची मानाची मुखवटे त्यांच्याकडे आहे. दरवर्षी त्याची सजावट केली जाते, रंगरंगोटी केली जाते, सत्यनारायणाची पूजा करून मगच तो मुखवटा गळ्यामध्ये घातला जातो.
1: बर, तुम्ही स्वतःच 40 वर्ष हा सगळा बोहाडा उत्सव सांभाळत आहात, मग काही अविस्मरणीय घटना, एखादा प्रसंग लक्षात राहिलेला असा काही या ठिकाणी सांगावा असं वाटतं की एक काहीतरी वेगळं घडलं आणि ते लक्षात राहिलं?
0: नाही, मग तो तेच मी मगा सांगितलं की आमचं जे जागृत देवस्थान आहे, नैसर्गिक आपत्तीचा विषय मी सांगितला. मागील काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती आणि त्या गारपिटीच्या वेळेला मग जवळ की दिंडोरी हायवेला, नॅशनल हायवेला असलेलं गाव जे, त्याच्यानंतर लगत मोहाडी गोपालकृष्ण मंदिर त्या ठिकाणी आहे, तिथे मोहाडी आहे, कोराटे आहे, शेजारी आंबे दिंडोरी गाव आहे, या सगळ्या गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती झाली होती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे साधारण 100-200 किलो वजनाच्या गारांचा सडा पडून आणि त्याची एक पूर्ण गाठ तयार झालेली होती. परंतु जानोरी ह्या ठिकाणी आतापर्यंत माझ्या 40 वर्षात तरी, म्हणजे पूर्वीच्या तर लोकांच्या आठवणीत नाहीच आहे, पण परंतु माझ्या 40 वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आली नाही, किंवा अतिवृष्टी झाली असाही काही प्रकार झालेला नाही. आणि म्हणून आमचं हे जागृत देवस्थान आहे. गावामध्ये सगळ्या देवदेवतांची मंदिर आहेत, मग त्याच्यामध्ये रामदेवजी बाबांचं जे राजस्थानला रामदेवराला मंदिर आहे, रामदेवजी बाबा त्या ठिकाणी वास्तवला राहिलेले आहेत. मारुती मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, श्रीकृष्णाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, कानिपनाथांचं मंदिर आहे, त्याच्यानंतर खंडेरावांचं मंदिर आहे, महादेवांचं 1772 साली बांधलेलं मंदिर आहे. आणि विशेष बोहाड्याची परंपरा म्हणजे पूर्वी इंग्रज सरकार होते, इंग्रज सरकार असताना त्यावेळेला त्यांनी हा ग्रामीण भागातला काय कलह आहे हा बंद करा, आणि मग या बोहाड्याची अशी परंपरा आहे सुरुवातीला, आमची सुरुवातीच्या काळामध्ये 1-4 खुंट रोवले जायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी येऊन ते खुंट घोडागाडीने आले होते आणि ते खुंट त्यांनी त्या खुंटाला लात मारली होती. आणि लात मारल्यानंतर जे आता विद्यमान दिंडोरीचं जे पोलीस स्टेशन आहे त्याचे ते चीप होते, त्यांनी लात मारल्यानंतर ते बाणगंगा नदी क्रॉस करून त्या बाजूला गेले, त्यांना उलटी आणि जुलाब सुरू झाले इंग्रज अधिकाऱ्याला. आणि मग ते तिकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीने किंवा त्या वेळच्या काही अधिकाऱ्यांनी, स्थानिक जी काही त्यांची जानोरीमधली जी काही घोडाचालक जी मंडळी होती, त्यांनी सांगितलं की तुम्ही साहेब ती चूक केली, तुम्ही जाऊन पुन्हा त्या दैवताची माफी मागा. आणि मग त्यांनी येऊन ते साडीचोळी हे केली, त्याच्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं हे झालेलं नाही. हा 100% त्यावेळेपासून आतापर्यंतचा इतिहास आहे.
1: क्या बात, वा. पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये काही फरक जाणवतो का? तंत्रज्ञान विकसित झालंय त्यामुळे उत्सवामध्ये भर पडलीय असं काही झालेलं?
0: नक्कीच नक्कीच उत्सवामध्ये भर पडलेली आहे. पूर्वीच्या काळी एक ग्रामीण भागात, मी मग बोललो की टेंब्यांची जी रचना होती पूर्वी, टेंबा, आता टेंबा आम्ही अजिबातच ठेवलेला नाही, सर्व ठिकाणी लाइटिंग आहे. आणि पूर्वी ठराविक शेतकरी मंडळी किंवा त्या गावातलीच मंडळी त्या ठिकाणी जमायची, परंतु आता गावातल्या ज्या महिला असतील, म्हणजे आमच्या आत्या असतील, आमची चुलती असेल, आमची आजी असेल, किंवा आमच्या आता ज्या मुली असतील, त्या मुली जिकडे विवाह करून गेल्या त्यांचा पूर्ण परिवार ह्या यात्रेच्या निमित्ताने किंवा ह्या उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण, म्हणजे एक मुलगी गेली तर तिच्या बरोबर तिची सासू, तिची मुलं, म्हणजे ते जावई, त्याच्यानंतर तिच्या बरोबरची जावा वगैरे, हे सगळे त्या उत्सवाला येतात, त्याच्यामुळे यात्रेला स्वरूप वाढलेलं आहे.
1: तर जाता जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना काही संदेश द्यावा असं वाटतो का की परंपरा कशी जपली पाहिजे आणि का गरजेची आहे ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं, याबद्दल काही सांगाल?
0: परंपरेचा विषय जर बघितला तर जिथं जिथं जागृत देवस्थान आहेत त्या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये लोकांना धार्मिक दृष्टीकडे जाण्याचा कल नाही आहे, परंतु जिथं जिथं जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी मात्र त्या जागृताला नमन केलं पाहिजे आणि ती परंपरा जपली पाहिजे. ती परंपरा जपण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आज जर संस्कृती जर महाराष्ट्रातली बघितली किंवा भारतातली संस्कृती बघितली तर संस्कृती लयास चाललेली आहे. आणि म्हणून देवाच्या कृपेने किंवा देवाच्या अनुषंगाने देवाला भजलं पाहिजे आणि त्या जो सांस्कृतिक वारसा आहे आपला तो त्यांनी जपला पाहिजे, एवढंच या प्रसंगी मी सांगेन.
1: खूपच छान. एकूणच आज आपण इथे आलात आणि आपल्या गावाचा इतिहास आम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांसमोर उलगडून सांगितला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि इथून पुढे आपल्या गावाची अशीच भरभराट होत राहो, देवाची कृपा आपल्या सगळ्यावरच अशीच राहो आणि ही परंपरा अजून पुढचे 500-600 वर्ष अशीच अबाधित राहो अशा सदिच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते.
0: धन्यवाद रेडिओ विश्वास मध्ये आम्हाला बोलवलं, या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या जानोरीकरांच्या वतीनं, देवी मंदिर ट्रस्टच्या सर्व संचालकांच्या वतीने या ठिकाणी मी आपले आभार मानतो, थांबतो.
1: नक्कीच. तर असे कहो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा या विशेष मालिकेमध्ये आज आपण गप्पा मारल्या. श्री सुनील संपतराव घुमरे जे आले होते जगदंबा मंदिर ट्रस्ट जानोरी या ठिकाणाहून. तर आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: जुनं द्या नव घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपल्या आजच्या या रेडिओ शोमध्ये गीत प्रतिमा। आज या गीत प्रतिमेमध्ये मी एक तस्वीर ठेवली आहे मित्रांनो, एका मृदू मुलायम आवाजाच्या गायकाची तस्वीर। रेशमासारखा मऊसूत गळा आणि फुलपाखरासारखी कंपनयुक्त थरथर, गुंजारव कसा तर भ्रमरासारखा। होय, तलत महमूद, तलत महमूद यांचीच तस्वीर आहे ही। ही तस्वीर आहे खूबसूरत पण अबोल। मित्रांनो, अगर यही तस्वीर बोल पड़ती तो ये तस्वीर क्या कहती? हमारे तलत साहब क्या कहते? यही कहते कि तस्वीर बनाता हूँ, तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती।

आता उन्हाळा चांगलाच तापलाय मित्रांनो. अशाच एखाद्या उन्हाळ्यात रात्री गच्चीवर निवांत पडून आकाशातले तारे निहाळल्याची गंमत काही औरच. पण हे तारे कधी जन्मले कधी तुटले याचा विचार कशाला करायचा. चित्रपटसृष्टीतल्या ताऱ्यांचं आणि सितार्यांचं देखील असंच आहे बरं का. जन्म मृत्यूच्या तारखापेक्षा त्यांच्या आठवणी जवळचे असतात आपल्याला. पहा ना, हा तलत मेहमूद या नावाचा सितारा अस्तंगत होऊनही आता 28 वर्ष झाली. होय, 9 मे 1998. पण अगदी आजही त्यांच्या स्मृतीचे तारे चमचमत आहेत. टिम टिम टिम तारों के दीप जले नीले आकाश तले.

तर या रसिक श्रोते हो, या आपणही दलित साहेबांच्या आठवणीचे दीप आपण सगळे लावूया. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपण सगळेच दलितजींचे चाहते. आज आपण एकमेकांना एवढंच सांगू, जलते हैं जिसके लिए तेरी आंखों के दिए, ढूंढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए. दलितजींनी एकूण 800 वर गाणी गायली, नरम नाजूक आणि चंदनाच्या धूपासारखी सुगंधी, सुगंधी धुराच्या अलवार वलयासारखी सगळी गाणी, अश्रूचा थेंब ओघळावा तशी गाल्यावरून ओघळणारी, होय आंसू समझ के क्यों मुझे आंख से तुमने गिरा दिया.

लखनऊ सारख्या अदबशीर शहरात जन्मलेले तलत खरंच ते भाग्यवान होते, कारण त्यांच्या वडिलाचं नाव मंजूर होतं, पण तलतचं गाणं मात्र त्यांना नामंजूर होतं. मात्र ऑल इंडिया रेडिओने तलतच्या मुलायम स्वराची कदर केली आणि हा अतिशय गोड आणि नाजूक स्वर मंजूर केला. फक्त 16 वर्षी तलतनं ही संधी लाभली. दाग, मीर, गालिब अशा थोर शायरांच्या गजला ते गाऊ लागले ऑल इंडिया रेडिओवरनं. त्यांचं नावही झालं विव्रिटो इफेक्ट असलेला तलतचा रेशमी आवाज दूर दूर पोहोचला, मशहूर झाला. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्सही निघाल्या. खुद्द तलतनाही माहीत नव्हतं की बन जाऊंगा क्यासे क्या मैं इसका तो कुछ ज्ञान नहीं था, कारण सब दिन एक समान नहीं था.

मित्रांनो, तलत या शब्दाचा अर्थच मुळी चेहरा, सौंदर्य किंवा देखावा. नावाप्रमाणेच तलत साहेब देखणे होते. नाजूक तबियत आणि लखनवी मिजाज असणारे असे ते होते. 1940 ते कोलकात्याला आले आणि तिथंही त्यांचं जोरदार स्वागत झालं. कोलकात्यामध्ये मैफलीत अडकलेली गझल बाहेर काढण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. तिथं त्यांनी सिनेमात ॲक्टिंगही केली बरं का, तपन कुमार. होय, तपन कुमार या नावानं. पुढं ते मुंबईत आले पण सोबत ॲक्टिंगचा शौकही घेऊन आले. सोने की चिडिया, मालिक, दिले नादान अशा सिनेमातून ते पडद्यावर चमकले, आपल्याला दिसले. कसे दिसले? तर नायक आणि गायक दोन्हीही तलत महमूद. ऐकूया, नायक आणि गायक असे दोन्हीही तलत महमूद असलेले त्यांची ही मनाला व्याकुळ करणारी एक फरियाद. जिंदगी देने वाले सुन, तेरी दुनिया से दिल भर गया, मैं यहाँ जीते जी मर गया.

मिलत मेहमूदना दुःखाचे गायक म्हटलं जातं. खरंही आहे ते. त्यांची बहुतेक गाणी म्हणजे दुःख, विरह, उपेक्षा, अश्रू आणि बेचैनी. ऐ दिल मुझे ऐसी जगा ले चल जहां कोई न हो, हे आरजूमधलं त्यांचं गाणं गेम चेंजर ठरलं आणि अनिल विश्वास किंग मेकर ठरले. आणि याच गाण्यामुळं तलतना त्यांची वाट सापडली आणि ते निघाले अपनी मंजिल की ओर. 50s आणि 60s मध्ये ते अक्षर

बस जहारापासून मात्र सिनेसंगीताचा बाजच बदलला, ट्रेंड चेंज झाला. इस नए म्युझिक के लिए मेरी आवाज सूट नाही करती, असं ते प्रांजळपणाने मान्य करीत. अहंकार नाही, तक्रार नाही. मित्रांनो, हा खरा कलाकार, खरा कलावंत निगर्वी. मग त्यांनी स्टेज शो सुरू केले देशात आणि विदेशात. तलत मेहमूद हे नावच जादू करणारं होतं. लोक गर्दी करत त्यांच्या कार्यक्रमांना, कारण ते प्रेम करीत तलतवर, तलतच्या गझलांवर. याच प्रवासात त्यांना पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार मिळाला. त्यांच्या मिर्झा गालिब या सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार लाभला. अहो, आणखीन काय हवं असतं एखाद्या कलाकाराला? तरीही मित्रांनो, एखादी रंगलेली मैफिल अचानक संपावी, तसं तलत युग संपलं. चल दिया, चल दिया कारवा.

0: मित्रांनो, एक आर्टिस्ट, एक सिंगर म्हणून तलत जेवढे मोठे होते तेवढेच ते एक माणूस म्हणूनही मोठे होते. अत्यंत शांत, कल्चर्ड आणि निगर्वी, डिसेंट माणूस, सगळ्यांशी अदब आणि प्रेमानं, हळू आवाजात बोलणारा हा साधा सुधा जमिनीवरचा गायक. तलत जसे गात ना तसेच ते बोलत सुद्धा, हे मोठं दुर्मिळ असतं. गाताना आणि बोलताना अगदी सारखा आवाज ऐकायचे त्यांना बोलताना, ऐकूया.
1: मैं अपने फैंस का फैन हूँ. उन्होंने जब आगे भी जिंदगी मिलती ना, अब ऐसे आपसे आज पहली बार मुलाकात ही है, वैसे हजारों मुलाकातें होती हैं, उनकी जो एक जज्बा होता है वही मुझे बहुत अच्छा लगता है.
2: जी.
1: मेरे फैंस जो है वाकई मुझे जिंदा रखते हैं.
2: जी.
1: तो उन्हीं की खिदमत में ये चीज पेश है कि भाई वो हम उनको याद करते रहे हमेशा हमेशा के लिए, गाने हमारे सुनते रहे, तो बहुत अच्छा ख्याल है.
0: तर असे हे तलत, चाहत्यांनाच मायबाप समजणारे तलत, त्यांच्या या स्मरण दिनानिमित्त ते आपल्याला काही सांगतायत.
3: मेरी याद में तुम ना आंसू बहाना, नजी को जलाना, मुझे भूल जाना.
0: मेरी याद में तुम ना आंसू बहाना, न झीकू जलाना, मुझे भूल जाना. असं ते म्हणाले खरं, पण तलतजी, आपको भूल जाना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. आपकी याद तब तब आएगी जब जब शाम गम सताएगी, जब जब चांद बादलों में खो जाएगा, या फिर जब जब छाएगी सावन की घटा. शब्बा खैर.

0: जुना द्या नवा घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26.

0: 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
0: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कमाल आहे, सोन्या संधीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
2: भाववाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

करू ना विश्वास. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही,
3: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: ऑफर कालावधी मर्यादित.
2: अटी लागू.

0: विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: जुना द्या नव घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुना सोना द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नमस्कार रसिक श्रोते, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहां हो तुम। आज आपल्याला आठवण काढायची अशा कलाकाराची ज्याने एका गाजलेल्या सिनेमात फक्त एक डायलॉग म्हणून प्रचंड लोकप्रियता हासिल केली होती। कोण होता हा कलाकार? मित्रांनो, मागच्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणजे रमेश सिप्पी यांचा शोले। या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला विशेष ओळख मिळाली। अगदी छोट्यातली छोटी भूमिका करणारा कलावंत देखील जगभर प्रसिद्ध झाला। यापैकीच एक होता मॅकमोहन। शोले या चित्रपटात त्याने गब्बर सिंगचा साथीदार सांबाचा रोल केला होता। संपूर्ण चित्रपटात त्याला एकच डायलॉग होता, पुरे 50,000। परंतु या एकमेव डायलॉगमुळे त्याला अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली आणि मॅकमोहनची सांबा हीच खरी आयडेंटिटी झाली आहे। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मॅकमोहनला सिनेमात अजिबात यायचे नव्हते। त्याला बनायचे होते क्रिकेटर। क्रिकेट हे त्याचे लहानपणापासूनचे व्यसन होते। क्रिकेट खेळायला मिळेल म्हणून तो मुंबईमध्ये आला होता। परंतु नशिबाचे असे फेरे झाले की तो क्रिकेटपटू तर बनू शकला नाही, पण सिनेमामध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून त्याने चांगले नाव कमावले। दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅकमोहन ज्याने हा रोल केला होता सांबाचा, त्याने शोले हा चित्रपट शोले रिलीज झाल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर पाहिला होता। असं का घडलं होतं याचाच हा एक मनोरंजक किस्सा आहे, एक मनोरंजक कारण आहे। मित्रांनो, मॅकमोहन याचं खरं नाव होतं मोहन माखीजानी। त्याचा जन्म 24 एप्रिल 1938 पाकिस्तानमधील कराची इथला। वडील ब्रिटिशकालीन सैन्यातील मोठे अधिकारी होते। त्याचा जन्म झाल्यानंतर वडिलांची बदली कराचीहून लखनौला झाली। मोहनचे सर्व शिक्षण लखनौ आणि मनाली येथे झाले। 1952 साली त्याचे सर्व कुटुंबीय मुंबईत आले, कारण त्याच्या आईचे आजारपण वाढले होते आणि त्यांच्या इलाजासाठी ते सर्वजण मुंबईला आले। मुंबईत आल्यानंतर मॅकमोहन याला खूप आनंद झाला, कारण त्याच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये जाण्याची एक मोठी सुवर्ण संधी होती। मुंबई शाळा आणि कॉलेजमध्ये तो क्रिकेटचा जबरदस्त सराव करत होता। शाळेच्या टीमचा तो कॅप्टन होता। एक दिवस भारतीय क्रिकेट संघाकडून आपण नक्की खेळू असा त्याला विश्वास होता। पण मित्रांनो, माणूस ठरवतो एक आणि होतं भलतंच। या काळात क्रिकेटसोबतच त्याला नाटकांमध्ये काम करण्याची देखील संधी मिळाली। एका नाटकामध्ये त्याच्या आईची भूमिका शौकत आझमी यांनी केली होती। त्यांना त्याचा अभिनय खूप आवडला आणि इप्टाच्या इलेक्शन तिकीट या नाटकामध्ये त्यांनी त्याला एक भूमिका दिली। ही भूमिका फिल्मालयचे मुखर्जी यांनी बघितली, त्यांना ती भूमिका खूपच आवडली। लगेच त्यांनी त्याला ॲक्टिंग स्कूलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले। ॲक्टिंगचा विधिवत कोर्स पूर्ण झाल्यानंतर मॅकमोहन यांना चेतन आनंद यांचा हकीकत हा 1964 सालचा चित्रपट मिळाला। परंतु श्रेया नामावलीमध्ये त्याचे नाव चुकून ब्रिजमोहन असे पडले। त्याचे मित्र त्याला मॅकी असं बोलत होतात। नंतर या मॅकीचे मॅक झाले आणि पुढे मोहन हा शब्द लागला। तो कसा? तो फिल्मफेअर मासिकाचे संपादक LP राव यांनी हकीकतचे समीक्षण लिहिताना ब्रिजमोहन त्या ऐवजी मॅकमोहन हा शब्द लिहिला आणि मॅकीचा मॅकमोहन झाला। नंतर त्याने चित्रपटातून अनेक भूमिका केल्या। क्रिकेट हळूहळू त्याच्या आयुष्यातून जात राहिलं आणि सिनेमा या क्षेत्रात तो काम करू लागला। पण मित्रांनो, इथे देखील मोठा संघर्ष होता। एका मुलाखतीत त्याने असं सांगितलं होतं की तो रोज टेरेसवर जाऊन वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आवाजात मोठमोठ्याने डायलॉग म्हणत असे। याचा त्रास शेजाऱ्यांना होत असे। त्याच्या शेजारी ख्यातनाम दिग्दर्शक रघुनाथ झालेंद्र राहत होते। त्यांनी त्याचे ते वेड पाहिले आणि आपल्या एका सिनेमात त्याला चक्क वेड्याची भूमिका दिली। ही भूमिका प्रचंड गाजली। रवी टंडन हे मॅकमोहन यांचे मेहुणे। त्यांनी अनामिका या चित्रपटात मॅकमोहनला मुख्य खलनायक म्हणून घेतले। त्यांची ही भूमिका पाहूनच रमेश सिप्पी यांनी शोले या चित्रपटात गब्बर सिंगचा साथीदार म्हणून त्याला भूमिका दिली।
या भूमिकेत त्याला एका टेकड्यावर बसून गब्बर सिंग यांच्यासोबत संवाद साधायचा होता. या चित्रपटाचे संकलन होत असताना मॅकमोहन यांची भूमिका बऱ्यापैकी कापली गेली, त्यामुळे मॅकमोहन प्रचंड नाराज झाला आणि शोलेच्या प्रीमियरला तो गेलाच नाही. तसेच तो पार्टीला देखील गेला नाही, तो तडक राजस्थानला निघून गेला. भयंकर निराश झाला होता तो. इकडे देशभर शोले सुपरहिट झाला. त्यानंतर मुंबईला आल्यानंतर लोक त्याच्या भोवती गोळा होऊ लागले. त्याच्या लक्षात येत नव्हतं हा काय प्रकार आहे, लोक आपल्याकडे असे का पाहत आहे. एकदा कुलाब्याला त्याच्याभोवती लोकांचा मोठा घोळका झाला आणि अरे ओ सांबा म्हणून ते ओरडू लागले, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपली शोलेतील भूमिका लोकांना आवडली आहे. मग त्याने 6 महिन्यानंतर शोले हा चित्रपट बघितला. थिएटरमध्ये आपल्यासोबत मॅकमोहन सांबा देखील आहेत हे कळल्यानंतर प्रेक्षकांमध्ये गोंधळ सुरू झाला. थिएटरच्या मॅनेजरने मागच्या दाराने त्यांना बाहेर काढले, त्यामुळे शोलेचा क्लायमॅक्स तो पाहू शकला नाही. नंतर अनेक चित्रपटातून झळकत राहिला, परंतु त्याची खरी आयडेंटिटी बनून राहिली शोलेची सांबाची भूमिका. पुढे त्याने काही टी व्हीवरच्या मालिकांमध्ये देखील कामे केले. रवीना टंडन ही त्याची भाची. अनेक चित्रपटातून मालिकांमधून त्यानं भूमिका केल्या, पण सांबा ही त्याची ओळख काही तो अखेरपर्यंत पुसू शकला नाही. वयाच्या 72व्या वर्षी 10 मे 2010 या दिवशी मॅकमोहन सांबा यांचे निधन झाले. मित्रांनो, आज मॅकमोहन सांबा यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने रेडिओ विश्वासच्या वतीने आपण त्यांना आदरांजली देऊयात. केवळ एका डॉयलॉगमुळे आयुष्यभराची ओळख बनून राहिलेला हा कलाकार होता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड

रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. क्या कहने माशा अल्लाह.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

छान असतात असं म्हणतात की कुठल्याही शस्त्राने दिलेले घाव विरून जाऊ शकतात, पण शब्दांचे घाव मात्र तसेच राहतात, ते कधीही भरले जात नाहीत. आणि म्हणून शब्द फार जपून बोलायचे असतात. एका गाण्यामध्ये खूप सुंदर म्हटले बघा, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. मी मागच्या वेळेस सांगितलं की शब्द महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे गाणं जे आहे ते मराठी आहे की हिंदी आहे याला काही विशेष महत्त्व नाही आहे. कारण जसं मराठी गाणी आपल्याला आवडतात तसंच हिंदी गाणीसुद्धा आपल्याला खूप आवडतात. म्हणून यावेळेस मी हिंदी गाणं घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि हिंदी गाण्यामध्ये म्हणजे मलाच काय पण अनेकांना अनेक गाणी माहिती आहेत. आपण दर आठवड्यात अनेक गाण्यांबद्दल बोलणार पण आहोत, पण आज मी जे गाणं सांगणार आहे ते आहे शहरयार या कवीचं गाणं. गाणं आहे उमरावजान चित्रपटातलं, खूप छान रेखा दिसली आहे त्याच्यामध्ये. रेखा आणि रेखाच्या बरोबर आहे फारुख शेख. फारुख शेख खरं तर रेखाच्या समोर काहीच नाही, पण तरीसुद्धा त्याने उत्तम काम केलं आहे, छान दिसला आहे तो. रेखाबद्दल काय सांगावं. गाणं आहे

चांद से बेहतर नजर आती है हमें। खरे आपल्या जवळच्या माणसाबद्दल आपल्याला सुद्धा नेहमी असंच वाटत असतं। या जीवनाला म्हटलेलं आहे बघा, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे। विसरून जाणं हा भाग वेगळा आहे, पण जे विसरता येत नाही ना ते प्रेम। आणि खरंच मला जे आवडतं, मला जे भावतं, माझ्या जे हृदयात आहे ते जर मला कायम मिळत राहिलं, माझ्या समोर असलं, तर अवस्था अशीच होते, जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, ये जमी चांद से बेहतर नजर आती है हमें। चंद्राला कवींनी फार सुंदर उपमा दिलेल्या आहेत, आणि चंद्राशिवाय कवींचं काव्य कधी पूर्णच होऊ शकत नाही। खरं तर तसं हे म्हटलंय की जिंदगी जब भी तरी बज्म में लाती है, बज्म तुझ्या सभेमध्ये, तुझ्या मैफिलीमध्ये, जेव्हा हे जीवन तुझ्या मैफिलीत मला घेऊन येतं ना, खरंच त्यावेळी ही जमीन सुद्धा, ही पृथ्वी सुद्धा, माझं गाव सुद्धा हे चंद्रापेक्षा सुद्धा सुंदर वाटतं मला। काय सुंदर शब्द आहेत साहेब, अप्रतिम उपमा दिलेली आहे की या मैफिलीमध्ये, जीवनाच्या मैफिलीमध्ये जेव्हा मी तुझ्या बरोबर असतो तेव्हा मला काही नको असतं। बघा, एखाद्या माणसाला जेव्हा आवडत्या व्यक्तीच्या संगतीत तो असतो ना, तेव्हा सगळं सगळं विसरून जातो। त्याला मग तो झोपडीत राहतो का महालात राहतो, गाडी आहे त्याच्याकडे, त्याच्याकडे नोकरी आहे का, त्याच्याकडे सोनं आहे का, त्याच्याकडे कपडे आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो। जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, हे प्रिये जेव्हा तुझ्या मैफिलीत हे जीवन माझं येतं ना, तेव्हा सगळं विसरून जाता येतं, सगळं सगळं सगळं विसरून जाता येतं, फक्त तू तू आणि तू। सुर्ख फूलो से महक उठती है,

फुलांच्या सुवासामध्ये न्हाऊन गेल्यासारखं वाटतं जेव्हा तुझी आठवण येते ना मला. बघा, एखादा माणूस संगतीत आहे हा भाग परत वेगळा, आणि नुसती आठवण येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अनुभवलं ज्याने त्यालाच माहिती असणार. नुसत्या आठवणीने सुद्धा जीवन कसं बहरून जातं. अरे, एका गाण्यामध्ये म्हटलंय बघा की

काट्यांवरती जरी चालत असलं ना तरी फुलांवर चालल्यासारखं वाटतं. आणि हे फक्त आठवणीने सुद्धा होऊ शकतं, नुसत्या आठवणीने होऊ शकतं. अप्रतिम. संध्याकाळच्या वेळेला माझ्याजवळ कोणीच नाहीये, मी एकटाच बसलोय आणि मला तुझी आठवण आली. क्या बात आहे. सगळीकडे सुवास पसरतो, सुवास पसरतो, छान वाटत. याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से रात के पिच

शांत झोप लागली आहे आणि पहाटे पहाटे तुझा दरवळ यावा, हलकेच तुझी चाहूल लागावी, होतं ना साहेब असं? आणि ही आठवण सुद्धा कशी येते, कभी दस्तक कभी सरगोशी से. कधी कधी ना धाड धाड धाड दारावरती थपडा माराव्या, बेल वाजवावी कोणीतरी ठण ठण आणि जाग यावी, तशी अचानक ठणकण तुझी आठवण येते मला. मात्र कधी कधी सरगोशी से. सरगोशी, जर तुम्ही गुगलवरती अर्थ जर काढला ना या सरगोशी शब्दाचा, तर त्याला खूप छान हिंदीमधनं शब्द दिला आहे. सरगोशी म्हणजे कानाफुसी, हलकेच कानामध्ये गुणगुणल्यासारखं, हलकेच कानामध्ये. अनुभव असेल तर बघा, आठवून बघा, वाटतं बघा आपल्याला कधी कधी कानात कोणीतरी सांगतं, अहो आज मला की नाही, आणा लक्षात. आणि हे लक्षात आणलं ना तरच कळेलो, असं शब्दांनी सांगून नाही कळत राजा हो. याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से, रात के पिछले पहर रोज जगाती है हमें. छान, सुंदर, अप्रतिम. शहरयार यांचे शब्द गाण्यामध्ये रेखा आणि फारुख शेख यांच्यावरती चित्रित झालेलं गाणं, उमराव जान चित्रपट. जेव्हा जेव्हा केव्हा केव्हा बघा, पहिलं कडवं, सुर्ख फुलों से महक उठती है दिल की राहे, डिंढले यूं तेरी आवाज बुलाती है हमें, जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, ये जमी चांद से बेहतर नजर आती है हमें. दूसरा कड़वा, याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से, रात के पिछले पहर रोज जगाती है हमें, जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें, ये जमी चांद से बेहतर नजर आती है. स्वर्गवास झाल्यासारखं वाटत, स्वर्गात असल्यासारखं वाटत. जेव्हा केव्हा मला तुझी आठवण येते, जेव्हा केव्हा तुझ्या मैफिलीत मी येतो, जेव्हा केव्हा तू बोलवते असं मला वाटतं ना, तेव्हा तेव्हा हे जीवन जे आहे अप्रतिम होऊन जातं, अप्रतिम होऊन जातं. आणि शेवटच्या कडव्यामध्ये मात्र एक खंत कवीने या शहरयारनी एक अशी टाकून दिलेली, तुमच्या अंगावरती सोडून दिलेली आहे.

श्रोतेहो, खरंच प्रत्येक भेटीचा शेवट हा जुदाईमध्येच होतो. आयुष्य जे आपल्याला दिलेलं आहे ना, ह्या आयुष्याची आणि आपली जेव्हा भेट होते ना, कुठेतरी भेटल्यानंतर जावं लागणारच आहे एक दिवस. आपल्याला सगळ्यांनाच जायचं आहे. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है. देवा, तुझ्याशी जरी भेट झाली ना तरी सुद्धा तेच आहे, कुठेतरी सोडून जावं लागतं. कायम नाही राहता येत तुम्हाला त्यांच्याबरोबर, कुणाबरोबरच कायम राहता येत नाही. कुठेतरी सोडायचं आहे, कुठेतरी जुदाई आहे. आणि आप

प्रत्येक वेळी हीच गोष्ट की मला सोडावं लागणार आहे तुला, कायम बरोबर राहता येणार नाही आहे. आणाभाका घेतल्या जातात, शपथा घेतल्या जातात, दिल दिल से मिल जाता है आणि मग मनोमन ठरवलं जातं की नाही सोडणार मी याच्या पुढे तुला, कधीच सोडणार नाही. सोडणार नाही असं म्हणतात पण प्रत्येकाची वेळ ठरलेली असते, प्रत्येकाला जावंच लागतं. हर मुलाकात का अंजाम जुदाई, आणि तोच खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. देवा भेटी लागी जीवा लागली से आस, ही भेटीची आस जी असते ना, भेटल्यानंतर खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं, पण कुठेतरी त्याच वेळेस एक सल असतो, हर मुलाकात का अंजाम जुदाई. किंवा प्रत्येक भेटीचा शेवट हा सोडून जाण्यामध्येच होतो, सोडून जावंच लागतं, त्याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. पण मला वाटतं का आपण असं विरहाचं गीत का गायचं, हर मुलाकात का अंजाम जुदाई हो ना हो, पण मग त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात ना, अच्छा तू हम चलते है फिर कब मिलोगे. प्रत्येक वेळेस मिळण्यासाठीच परत सोडायचं आहे, पुन्हा भेटण्यासाठीच जुदाई आहे, हे जर लक्षात ठेवलं तर याचा त्रास होणार नाही. पण कवीने मात्र या ठिकाणी तुमच्या आमच्यावरती सोडलंय, हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है अब तो हर वक्त यही बात सताती. सुंदर गाणं, शब्द सुंदर आहेत, आवाज सुंदर आहे, चित्रित सुंदर झालेलं आहे. घ्या श्रोते हो, या गीताचा आनंद घ्या. पुन्हा परत भेटूयात याच वेळी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात शब्दगंध. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94 23 97 23 94 किंवा 99 222 25 777.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: की गल आहे?
3: काही नाही जी,

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300106 आणि कल्पेश आचट 8300106.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कहते हैं अजनबी तुम हो, अजनबी मेरी जिंदगी तुम हो. बेशक खिदमत है.

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800-10876 आणि कल्पेश आचट 83800-16406 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तू विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: होते होते वो आवाज डूब गई, सुनने के लिए सिर्फ यादें रह गईं. चंदन चला गया और इतनी दूर चला गया कि आरती के लिए वो फासले तय करना नामुमकिन हो गया. मुड़ के जब भी देखा चंदन का चेहरा नजर नहीं आया. गूंजते हुए माजी से सिर्फ इतना ही सुनाई दिया, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है अगर याद

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326

0: माहिती, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 4726 2626।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोप्प.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चिंतामण पोद्दार यांचं भक्तिगीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: ही भक्ती रचना आता आपण ऐकलीत संत जनाबाई या चित्रपटामधली.
1: मूर्तिमंत निरागस होता येणं ही जन्मोजन्मीची साधना, तुका याला ते साध्य झालं. म्हणूनच साक्षात विठाईनं त्यांना पोटाशी घेतलं. आता विठ्ठलाचे पाय आणि तुकारामाचे जीवन यांच्यातच मुळी अद्वैत झालं. विठ्ठल चरण आणि तुकया जीवन वेगळं उरलंच नाही.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2626।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.